ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक फ्लैगशिप इनिशिएटिव भारत इनोवेट्स 2026, जिसमें हेल्थ केयर और एआई से लेकर एग्रीकल्चर और सेमीकंडक्टर्स तक 13 सेक्टर्स के 120 स्टार्टअप्स 14 से 16 जून तक नीस फ्रांस में अपनी इनोवेशन और एंटरप्रेन्योरियल क्षमताओं का प्रदर्शन करेंगे. भारत इनोवेट्स 2026, भारत में निर्मित, विश्व के लिए तैयार.
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना त्यांचा हा जो यशाचा मार्ग असतो ते आपल्यासाठी प्रेरणादायक असतो, आणि आपण याच पद्धतीनं ही प्रेरणा घेत असतो त्यांच्या या अनुभवातून. तेव्हा आज आपण याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री किशोर दिगंबर कांबळे यांना. ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत, औसा जिल्हा लातूर येथील. त्यांनी 2011 साली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे. ते सध्या धाराशिव इथेच आपल्या जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी वायरलेस सेक्शनमध्ये ते कार्यरत आहेत ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून. पण त्याच्या अगोदर त्यांनी 5 वर्ष लेक्चरशिप पण केलेली आहे पॉलिटेक्निकला, तेही आपण समजून घेणार आहोत. आणि एकूणच त्यांची जर्नी कशी आहे ते आपल्याला ऐकायला निश्चितच आवडणार आहे. तेव्हा किशोरजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
5: ठीक आहे, धन्यवाद सर.
4: जसं की मी आता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, आम्हाला तर खूप अमेझिंग ही गोष्ट वाटते की तुम्ही IT आणि 2011 तुम्ही हे असताना, म्हणजे पासआउट असताना इंजिनिअरिंगमधले, सध्या ASI म्हणून काम करता याच्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये. तर हे एक अमेझिंग गोष्ट आहे. पण मला एक सांगा की 2011 तुम्ही तेरणा अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतच येत आहात.
5: हा, तर 2011 पासआउट झालेलो आम्ही. तर त्यावेळेसचं कॉलेज आणि ह्यावेळेसच्या कॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली सुरुवातीला गेटमधून येताना.
4: कशाची पॉझिटिव्ह एनर्जी?
5: म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्या जवळपास एक 3-4 वर्ष स्पेंड केले आहेत आपल्या लाईफचे, त्यामुळे गेटमध्ये एंट्री केल्याचं एक पॉझिटिव्ह वाईब्स आली आहे. आणि एक अचानक त्यावेळेस काळ आठवला आम्हाला, आमचा 2009-10-11 जे आम्ही केले होते आमचे फ्रेंड सर्कल वगैरे. आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये जाऊन भेटावे ॲज ॲल्युमिनी म्हणून. म्हणजे आपले एक आठवणी जे आहेत त्या आठवणीला एक उजारा किंवा एक आपला एक इन्स्पायरेशन मिळतं त्या कॉलेजमधून की आपण कशी त्या लाईफ स्पेंड केली वगैरे काय. त्यामुळं सहज मित्राला माझा लक्ष्मण कांबळे सोलापूरहून आला, तो म्हणला की चल आपल्या कॉलेजवर जाऊन भेटून येऊ. मग आज सुट्टी पण होते लक्ष्म्याची, त्यामुळे योगायोगाने आज चांगला दिवस आहे म्हणून आम्ही आलो खास आवर्जून कॉलेजला भेटण्यासाठी. आता आमचे शिक्षक वगैरे त्यावेळेचे आहेत काही जण, त्यांना पण भेटून जायचं होतं, पण योगायोगाने आम्हाला पण हे छान वाटले आयडिया, हे FM आपल्या कॉलेजमध्ये जे FM चालू झालं आहे 90.4 FM, हे सुरुवात 3 वर्षापासून आहेत म्हणला तुम्ही, त्यामुळं मस्त वाटलं आम्हाला. पण त्यावेळेस जर असतं तर आणखीन छान वाटलं असतं, आमच्या वेळेस जर झालं असतं तरी.
4: म्हणजे तुम्हाला काय पार्टिसिपेट करताना
5: पार्टिसिपेट करायला असते, आमचे जे काय शेअर्स आहेत किंवा थॉट्स जनतेसमोर गेले असते, पण मस्त वाटत आहे आता पण कॉलेजमध्ये येऊन.
4: तुम्ही 2011 पासआउट झाला म्हणजे 2007 ऍडमिशन घेतलेलं असणार आहे?
5: हा 2007-08 घेतलेला. 8
4: म्हणजे तुमचं काय डायरेक्ट सेकंड इयर?
5: डायरेक्ट सेकंड ऍडमिशन.
4: अगोदर पॉलिटेक्निक केलं?
5: अगोदर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला होता लातूरला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरमध्ये PLGPL डिप्लोमा केला. आणि त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मला बाहेर जायचं नव्हतं. आणि माझे फ्रेंड्स पण होते इथे तेरणाला, आणि सांगितले की तेरणा कॉलेज चांगले आपलं मस्त. आणि त्यावेळेस कॅम्पस वगैरे चांगले, रिक्रुटमेंट वगैरे चांगली होती, त्यामुळे मी एकच ऑप्शन दिले, कॅप थ्रू फॉर्म होता तेरणा कॉलेज आणि IT आणि कम्प्युटर दोनच ब्रँच. बस दुसरा कुठला फॉर्म बस भरायला, म्हणजे ऑनलाईन मध्ये ऑप्शन दिले नाही. आणि पहिल्या लिस्टमध्ये लागून गेले तेरणा.
4: अच्छा.
5: कारण मला बाहेर कुठे जायचं नव्हतं जीएसटी
4: सोडून. डायरेक्ट इथं सेकंड इयरला?
5: डायरेक्ट सेकंड इयरला आलो तिथे.
4: अच्छा अच्छा. मग पॉलिटेक्निक केल्यानंतर कधी असा जॉबचा नाही विचार केला होता का? डिग्री
5: कारण कम्प्युटर फील्डमध्ये ऍक्च्युली डिप्लोमावर जॉब भेटत नाही, आणि जरी भेटले तर असं त्या लेवलचे स्केल किंवा पेमेंट नाही भेटत, पण त्यासाठी डिग्री करणे कंपल्सरी आहे.
4: अच्छा.
5: म्हणून डिग्री करण्यासाठी मग खास ऍडमिशन घेतली इथे.
4: तुम्ही ज्यावेळेस इथं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, डिग्री सुरू केली, तुमचे मित्र पण इथं होते असं तुम्ही म्हटलात?
5: हा, मित्र म्हणजे आमच्या कॉलनीमधले मित्र होते, पण सिनियर होते इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे.
4: अच्छा. मग तुमचं इथलं एज्युकेशन कसं सुरू झालं? तुमचं एकतर पॉलिटेक्निकचा बॅकग्राऊंड होता समजा, पण इथं तुम्ही जे तुमचं दररोजचं रेग्युलर स्टडीचा विषय असेल, अकॅडमिकचा असेल, ते कसं राहिलं ते सांगा.
5: आपण सुरुवातीला आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मग इथं हॉस्टेल आहे, हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं, मिळून गेलं. आणि डायरेक्ट सेकंड इयरला असल्यामुळं जे काय सब्जेक्ट आहेत सेकंड इयरला ते ऑलरेडी आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये झालेच होते, त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरचं जे का पहिलं इयर आहे सेकंड इयर म्हणजे त्यामध्ये काही अडचण आली नाही, म्हणजे अभ्यास न करता आमचं सेकंड इयर असंच गेलं, कारण तेच सब्जेक्ट होते. फक्त आम्हाला ते थोडं रिफ्रेशमेंट करायचे होते नॉलेज, आणि होऊन गेलं. फक्त की मॅथमॅटिक्सला थोडा प्रॉब्लेम आला. मॅथमॅटिक्ससाठी ट्युशन लावले आम्ही तर मसलेकर सर म्हणून होते, मस्त शिकवत होते ते. मग त्यांच्याकडे ट्युशन लावून ते M4 M3 वगैरे काय ते काढून घेतले. आणि त्यामुळे डिग्रीचे सेकंड इयर झालं. थर्ड इयरला तर काय आवश्यकता नाही मॅथ्सची, फक्त आम्हाला मॅथ्स थोडा सब्जेक्ट हार्ड वाटायचा, नंतर बाकी लँग्वेज होते. लँग्वेज तर काय मग असेच होऊन गेले, मस्त होते.
4: अच्छा. मग हे तुमचे 3 कम्प्लीट होत असताना तुम्ही स्वतः काही असा विचार केला होता का की तुम्ही एकतर IT बॅकग्राऊंडहून आला होतात, IT मध्येच तुम्ही इथं ॲडमिशन घेतलेलं होतं, तर मग तुम्हाला असं काय डोक्यामध्ये होतं का की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे, काय असं काही पुढचं करिअरच्या संदर्भामध्ये तुम्ही काय असं डोक्यामध्ये ठेवलेलं?
5: हा, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण डोक्यामध्ये आता IT करत आहे म्हणलं तर डोक्यामध्ये फक्त एकच होते की आपल्याला IT जॉब करायचा, IT कंपनीमध्ये. पण योगायोगानं आमची पासआउट झाली 11, आणि त्यावेळेस एक आर्थिक मंदे म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कमी जॉब मिळायचे, रिसेशन जे आहेत त्यांनाच काढत होते. मग त्यामुळं रिसेशन पण आलं आणि सॉफ्टवेअरमध्ये जॉब नाही. मग आता आपण जॉबलेस राहण्यापेक्षा कुठेतरी आपलं करिअरचे स्टार्टअप करावे म्हणून एक योगायोगानं लातूरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजवर इंटरव्ह्यू चालू होते, विलासराव देशमुख पॉलिटेक्निक कोळपा, जे सध्याचं MDA कॉलेज आहे MDA. मग त्या कॉलेजला जाऊन इंटरव्ह्यू दिले मी, मग इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं. मग आता एक करिअर चालू करण्यासाठी मी पॉलिटेक्निकला ॲज अ लेक्चर म्हणून जॉईन केलं. कुठे? विलासराव देशमुख कॉलेज कोळपा. आता सध्या नाव बदललेलं आहे कॉलेज, MDA झालेलं आहे. मग त्यामध्ये लेक्चर म्हणून जॉब भेटला. माझा जॉबलेस राहण्यापेक्षा गुड जॉब नथिंग काय तर असण्यापेक्षा ठीक आहे म्हणून मी सिलेक्ट केला तो. आणि माझे बरेच मित्र गेले पुण्याला, कोण कोर्स केले सॉफ्टवेअरमध्ये, काही जणांना भेटले पण जॉब, पण सॅलरी अशी कमी जास्त होते, म्हणजे IT रिलेटेड सॅलरी एकदम फार कमी होते. नंतर मग मी लेक्चरमध्ये कंटिन्यू केले, नंतर मग माझ्याकडे जिम्मेदारी वाढत गेली आणि HOD हेड ऑफ डिपार्टमेंट केले मला तिथेच. त्यामुळं म्हणजे कसं सोडता आलं नाही ते लवकर. मित्र म्हणत होते ये इकडं पुण्याला, ये आपण आणखीन IIT निघाले तर रिक्रुटमेंट ये लवकर, पण इकडे HOD भेटल्यामुळे सोडता आलं नाही लवकर.
4: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळता राहणाऱ्या औसा येथील आहे, जिल्हा लातूर. 2011 IT ब्रँचमधून त्यांनी इंजिनिअरिंग, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या ESI म्हणून कार्यरत आहेत आणि धाराशिव येथील पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची पोस्टिंग आहे. तेव्हा आपण याविषयी पण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचं सगळं लेक्चरशिप वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळा विषय होता, मग अचानकच असिस्टंट सब इन्स्पेक्टर होणं किंवा या डिपार्टमेंटमध्ये वायरलेस सेक्शन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हा कसा योग आला ते सांग.
5: आता पहिली गोष्ट, जी लेक्चरशिप होती ती एकतर परमनंट नव्हती, कारण पॉलिटेक्निकला कसं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी जर स्टुडंटचं जर ॲडमिशन जर फुल असेल तर मग ते सॅलरी वगैरे दरवर्षी इन्क्रीमेंट जे असते ती इन्क्रीमेंट करायची किंवा डायरेक्ट काय करायची ती टर्मिनेट करायचे म्हणजे शिक्षक काढायचे आणि दुसरे नवीन भरायचे कमी सॅलरीवाले. मग ही ट्रेंड होता प्रायव्हेट पॉलिटेक्निकचा. मग मित्रांनो म्हणलं आता आपल्याला पॉलिटेक्निकला राहण्यापेक्षा आपण काय करू गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जॉब्स निघायचे त्यावेळेस 12-13 आपण करू मुले गव्हर्नमेंटची तयारी. मग त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट येथे सोडून दिलं पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. आणि इन बिटवीन एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून आहे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल असतं जवाहर नवोदय विद्यालय, त्या विद्यालयामध्ये पण आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं पण सिलेक्शन झालं विभागानं. तर मधले 2 वर्ष मी जवाहर नवोदय विद्यालय बीड आणि जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी मी ॲज अ टीचर कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला आहे. आणि नंतर मग हा जो आहे
4: गव्हर्नमेंट जॉब होता
5: तो पण गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रॅक्ट बेस एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ॲज अ कम्प्युटर टीचर जे जवाहर नवोदय विद्यालय बीडला केलं 1 वर्ष 2015 आणि 2016 केलं 2016 सिंधुदुर्ग जे एन व्ही सिंधुदुर्ग. मग 2016 ॲड निघाले. मग सिंधुदुर्गला असताना मित्रांनो फोन केला असे असे ॲड निघाले आहे आणि आपल्या डिप्लोमा बेसवर महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट ASI म्हणजे 1 स्टार ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिळणार आहे, मग तू भरणार आहे का फॉर्म? मग आम्ही दोघांनी पण भरलो फॉर्म. मग फॉर्म भरल्यानंतर मग एक्झाम झाली आणि आमचं नॉलेज पण होतं प्रिव्हियस एक्झाम पण झाली, फिजिकल झाले आणि योगायोगानं आपलं सिलेक्शन झालं.
4: याच्यामध्ये पण फिजिकल वगैरे?
5: हां फिजिकल होते.
4: अच्छा, मग डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटल्यामुळे तुमचा कॉम्प्युटरचा बॅकग्राऊंड एज्युकेशनचा डिग्री म्हटल्यामुळे असा काय विषय नव्हता?
5: नाही, हे पोस्ट आहे ती डिप्लोमा.
4: अच्छा,
5: डिप्लोमा बेस्ड पोस्ट होती आणि एक्झामचा पॅटर्न आपला जो MPSC रिलेटेड आहे तोच मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण गणित बुद्धिमत्ता आहेच. पण ते आम्ही डिप्लोमाचं पॉलिटेक्निक लेक्चरशिप सोडल्यानंतर काही 1 वर्ष तयारी केली होती MPSC ची, ते आम्हाला कुठेतरी फायद्याचे झाले ह्या एक्झामसाठी. मग त्यामुळे योगायोगानं इकडे वायरलेस सेक्शनमध्ये ॲज ASI परीक्षा दिली आणि इकडे सिलेक्शन झालं. मग 2017 मी जॉईन केलं.
4: 2017 अच्छा बरं. मग आता हे 2017 जॉईन केल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि मग ते जॉबचं प्रोफाईल कसं होतं तुमचं?
5: हा तर 2017 हे वायरलेस सेक्शन आहे पुण्याला याचे हेडक्वार्टर आहे, म्हणजे ह्याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पुण्यावरून होते, सगळी पोस्टिंग पण पुण्यावरूनच होते. मग आमचं फिजिकल पण पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पहिली पोस्टिंग भेटली मला बीडला, SP ऑफिस बीड. मग ठीक आहे, मग आपला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे, मेन सॅटिस्फॅक्शन होते गव्हर्नमेंट जॉब. आज पण गव्हर्नमेंट जॉबला एक इज्जत मिळते मग ती कुठल्या का पोस्टवर असणार. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणून आणि योगायोगानं सॉफ्टवेअरमध्ये पण भरपूर निघाले होते ओपनिंग आणि इकडे गव्हर्नमेंट जॉब पण सिलेक्शन झालं आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण माझे झाले होते. पण मित्रांना सांगितलं की आज आम्ही चर्चा केली घरी फॅमिलीसोबत नंतर मित्रासोबत, म्हणले की गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर सिक्युरिटी, त्याच्यामध्ये मेन रिझन आहे सिक्युरिटी. मग मी जॉईन करून टाकलं बीडला, पहिली पोस्टिंग बीड होती SP ऑफिसला बीड. पण ह्याच्यामध्ये मेन वर्क आहे टेक्निकल वर्क आहे आमचं, असिस्टंट सब इन्स्पेक्टर वायरलेस सेक्शन आहे SP ऑफिसला, प्रत्येक एक वायरलेस सेक्शन असतं. मग तिथं जे काय टेक्निकल जॉब आहे तो टेक्निकल जॉब होता, म्हणजे आमची सर्व्हिस पोलीस प्रशासनाला आहे पब्लिकला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला जे काय टेक्निकल असिस्टंट लागते जसे की वॉकीटॉकी आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशनसाठी, मग वॉकीटॉकीची प्रोग्रामिंग आले, एक सेट असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, तो सेटचं एक मंथली जे काय मेंटेनन्स असतं किंवा सेटचं जे काय प्रोग्रामिंग ते आमच्याकडूनच होते. आणि जर कुठे VIP मुवमेंट असेल काय असेल तर त्यांच्या सभेमध्ये एक कम्युनिकेशन करून दिलं तेवढ्यामध्ये. म्हणजे सर्व टेक्निकल वर्क असल्यामुळे एक इंटरेस्टिंग जॉब होता आणि प्रोफाईल रिलेटेडच. आता आमचं IT झालेलं आहे, ती सेट प्रोग्रामिंग किंवा नंतर VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर चालू आहे सध्या, नंतर CCTV असेल किंवा नंतर सायबर वगैरे, त्यामुळे टेक्निकल जॉब असल्यामुळे जॉईन केले. आणि एक आनंद भेटला कारण कसं टेक्निकलमध्ये झालेलं एज्युकेशन आणि जॉब पण टेक्निकल, त्यामुळे थोडं ॲडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. आणि 2017 जॉईन केलं मी बीडला आणि नंतर जस्ट आता धाराशिवला 2022 ट्रान्सफर होऊन आलेला आहे ऑक्टोबर 2022.
4: अच्छा,
5: धाराशिव.
4: बरं, मग आता ज्यावेळेस तुम्ही हे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून, आम्ही तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणलं तर ड्रेस घालला आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जाणं असा तो आम्ही समजत होतो, पण तुम्ही हे वायरलेस सेक्शनमध्ये असताना मग तुमचे असे अनुभव कसे असतात? म्हणजे कारण आता बघा, तुम्ही 2011 पासआउट झाला, 2016 तुम्ही 17 जॉईन झालात असं म्हटलात, जवळपास ह्याच्यामध्ये आता 7-8 गेलेली आहेत, तर टेक्नॉलॉजीमध्ये काही चेंज आलेला आहे का? कारण आता मोबाईल पण आहे सगळं आहे का, ही टेक्नॉलॉजी वेगळीच आहे तुम्ही ज्याला डील करता येते?
5: हां, तर टेक्नॉलॉजीमध्ये हे बरोबर प्रश्न आहे की गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे आपल्याकडे कसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली की लगेच ती अडॉप्ट करतात प्रायव्हेट सेक्टर, त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आज जरा एक चांगल्या पोझिशनला आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग आपल्याकडे फक्त अगोदर अॅनॉलॉग होतं, मी ज्यावेळेस 17 जॉईन झालो त्यावेळेस अॅनॉलॉग सिस्टीम होती, म्हणजे अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन होतं. पण सध्या आता डिजिटल आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर पण आता प्रायव्हेट लेवलच्या बरोबरच आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला पण आता टेक्नॉलॉजीशी अडॉप्ट करणं एकदम म्हणजे गरजेचं झालं आहे ते. कारण जुन्या अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन एवढं प्रॉपर किंवा एक मश असायचं आवाजामध्ये, त्यामुळे ते बंद झाल्यानं आता सध्या डिजिटल आलं आहे. मग डिजिटलवर एकदम कम्युनिक आपण जसं बोलत आहे समोर तसा आवाज येतो आपल्या ह्याच्यामधून, वॉकी टॉकी असेल किंवा सेटमधून, म्हणजे कम्युनिकेशन पण बदललेलं आहे. आणि अगोदर काय एक VC आता म्हणजे एक अधिकारी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज आहेत, तो इन्चार्जला SP ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग वगैरे व्हायची SP साहेबांसोबत. पण आता ते सध्या थोडं बंद होऊन आता VC वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एका क्लिकवर जग आहे तसं. म्हणजे एक लिंक तयार करायची, प्रत्येक अधिकाऱ्याच्यांना व्हॉट्सअपला पाठवायची, मग ते डायरेक्ट जॉईन होणार आणि डायरेक्ट VC वरच. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी नवीन आली तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे. सध्या सर्व जे काय VC वर चालू आहे.
4: अच्छा, तर आम्ही काय पाहायचो की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ते ब्लॅक अँड व्हाईट TV वगैरे होते, तर काय असायचं की तिथली जे वायरलेस सिस्टीम असेल किंवा ते असं, तर त्याचं पण कधी कधी कॅच करायचं TV मध्ये, त्या TV मध्ये आवाज यायचा त्या वायरलेस सिस्टीमचा, तर त्यावेळेस ते अॅनालॉग टेक.
5: हां, मग त्यावेळेस ते एनकोडिंग नावाचे एक म्हणजे त्यामध्ये ना सिक्युरिटी आहे. आणि ते अॅनॉलॉगमध्ये तेवढी प्रॉपर सिक्युरिटी वगैरे नव्हती, पण ते डिजिटल जे घेतलेलं आहे आपण, तर डिजिटलमध्ये प्रॉपर एनकोडिंग आहे, सिक्युरिटी आहे. म्हणजे आपला आवाज फक्त त्यांनाच ऐकला जाईल ज्याच्याकडे किती सिक्युरिटी तो सेट आहे, बाकी कोणीही त्याला डिटेक्ट जरी केला तर त्याला काही संबंध नाही, सगळं इन्क्रिप्टेड.
4: नाही, हे जस्ट एक मी कशासाठी सांगितलं, कारण माझं बॅकग्राऊंड पण माझे वडील डिपार्टमेंटला असल्यामुळे आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो.
5: ओके ओके,
4: त्या ठिकाणी काय ते TV मध्ये कॅच करायचा तो आवाज.
5: त्यावेळेस कसं ते अॅनॉलॉग असल्यामुळे ना सिग्नल आले ना, त्या सिग्नलचे एनकोडिंग असे एनकोडिंग असणार, टेक्नॉलॉजी चेंज झाल्या, सिक्युरिटी फीचर्स ऍड केले आहेत, डिजिटल झाले आहे, त्यामुळे डाटा वगैरे असं चोरीला जाणे किंवा एक प्रकारे इंट्रोड्यूट करणे एकदम हार्ड आहे. सगळी सिक्युरिटी आहे, म्हणजे ह्या वायरलेसमध्ये एवढी सिक्युरिटी आहे ना, तर फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपण हे फ्रिक्वेन्सीसाठी पे करतो. असं फ्रिक्वेन्सी भेटत नाही आपल्याला. हां, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे कोणी यूज करू शकत नाही, जरी यूज केली तर त्याच्या काही कामाचं नाही, कारण ते एनकोडिंग वगैरे असते.
4: बरोबर आहे,
5: त्यामुळे आपल्याला हे सेपरेट फ्रिक्वेन्सी असते आणि ते फ्रिक्वेन्सी कोणालाच देता येत नाही, लायसन्स फ्रिक्वेन्सी आपली.
4: बरोबर,
5: त्यामुळे नवीन नवीन सिक्युरिटी वगैरे आलेली आहे.
4: तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते शे किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळता राहणारे औसा येथील आहेत. 2011 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून IT मधून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून वायरलेस सेक्शनमध्ये धाराशिव पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. तर हे तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं की तुम्ही 2011 IT मधून पासआउट झालात, पुन्हा लेक्चरशिप केली, पुन्हा
5: नवोदयचा
4: सगळा विषय झाला आणि टेक्नॉलॉजी तर डे बाय डे चेंज होतच होती. तर या ठिकाणी असा एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला पण त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार अपडेट व्हावं लागतं का, किंवा तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करता काय असतं नेमकं?
5: नाही, नक्कीच, कारण टेक्नॉलॉजी बदलली की आपला पण अपडेट होऊ लागते. कारण आता अॅनॉलॉग होती, अॅनॉलॉग सिस्टीम पूर्ण ती कंडम करून आपण डिजिटल घेतली.
4: हो,
5: मग डिजिटल नंतर जर आता पुढे चालून जर VC आहे म्हणजे व्हिडिओवर, आता सध्या कसं आहे ऑडिओवर चालू आहे सगळं, म्हणजे कम्युनिकेशन ऑडिओ. आता काही काही ठिकाणी आपलं लोकेशन द्यायचं असते, लोकेशन देण्यासाठी तो घरी बसून भी देऊ शकतो. पण आता तसं नाही, आता GPS म्हणजे व्हॉट्सअपला GPS लोकेशन पाठवायचं, म्हणजे टेक्नॉलॉजी जशी आली व्हॉट्सअप, म्हणजे आता तो घरी बसून लोकेशन देऊ शकत नाही, त्या स्पॉटला जाऊनच लोकेशन ती सेंड करणं, म्हणजे अशी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे बरेच. मग तसेच आपण पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, ठीक आहे, जी की रात्री पेट्रोलिंग

0: असते. मग पेट्रोलिंग केल्यानंतर प्रत्येक पेट्रोलिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एक क्यू आर कोड लावलेला असतो. म्हणजे तो पेट्रोलिंगचा जो काय अंमलदार किंवा ऑफिसर आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्कॅन केला म्हणजे तो त्या ठिकाणी स्पॉटला व्हिजिट द्यायला आहे. ही टेक्नॉलॉजी आहे सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत. म्हणजे याचा अर्थ की पेट्रोलिंग वगैरे प्रॉपर चालू आहे आणि नंतर मग ते क्यू आर कोड स्कॅन केला की समजते इथे ह्या स्पॉटला गेला इकडे सॉफ्टवेअरमध्ये समजते की ह्या ह्या हद्दीमध्ये हे ते जात आहे. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खास करून पोलीस डिपार्टमेंटला पण चेंज व्हावंच लागते. कारण त्यानुसारच आपल्याला पण एक काम करायला पण सोपं जाते आणि पारदर्शकता येते कामामध्ये.
1: बरं, आता किशोर आणखी एक आता याच्यासोबत असा विषय येतो की जे तुमचे आता जे आता तुमचे मित्र कंपनी आहेत म्हणा किंवा जे तुमचे क्लासमेट होते इथं आय टीला असतानाचे, आता ते जर मित्र समजा आता कुठे पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, काही जण बाहेर देशामध्ये गेलेले असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो कधी किंवा असा काही विषय?
0: हो हो, नक्कीच. आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती, फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून.
1: हो,
0: मग त्या ग्रुपवरती नक्कीच जे काय अपडेट आहेत प्रत्येकाचे, कोण कुठे आहे तेव्हा कोणाचा बर्थडे असेल काय असेल, त्या ग्रुपवरती शेअर करत असतात त्यांचे अनुभव किंवा कुठे व्हिजिट दिली हे दिली. किंवा आमचं मग कधी तर एक वर्षातून एकदा गेट टुगेदर होतच असतं, गेट टुगेदर पुण्याला, शक्यतो मॅक्झिमम पुण्यामध्येच आहेत त्यामुळे पुण्यामध्ये आमचं गेट टुगेदर होतं. मग तिथं भेटल्यानंतर प्रत्येकाचं काय चालू आहे, कोण कोणत्या फील्डमध्ये आहे आणि प्रत्येकाच्या फील्डचा कुठला तर फायदा होतच असतो. आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आता माझे फ्रेंड्सला कुठं ना कुठं फायदा होतो माझ्याकडून, काय मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठं काय पोलीस रिलेटेड त्यांचा काय असेल इश्यू तर ती मार्गदर्शनामध्ये त्यांना पण आणि मला पण माझे कोण रिलेटिव्ह असेल त्यांना आय टीमध्ये जरा आता सध्या आय टी चेंज झालेला आहे आय टीमध्ये काय होत आहे तर त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन भेटते. म्हणजे हे कनेक्टेड राहणं, कॉन्टॅक्ट कुठं ना कुठं आपला कामाला येतो. त्यामुळं जे ॲल्युमिनी आहेत आमचे जे का पास आउट बॅच ते प्रत्येकाचे ग्रुप असतोच.
1: तुम्हाला तुम्हाला असं कधी वाटत नाही का, रिग्रेट होत नाही का की अरे आपण पण पुण्यामध्ये असलो असतो, सिटीमध्ये असलो असतो किंवा पुढे बाहेर देशात जाण्याचा योग आला असता, आपण काय कुठे येतं अडकून पडलो असं कधी वाटत?
0: हा हा, असं भरपूर वेळा वाटलेलं आहे. कारण कसं की सॉफ्टवेअर फील्डमधले एक कॉर्पोरेट लाईफ आहे आणि मित्रांचे फोटो स्टेटस बघून एक मनामध्ये एक फिलिंग येतेच, अरे आपण पण आज ह्याच्यासोबत असतो,
1: आज पण तुमचे मित्र सोबत आलेले आहेत.
0: हा, ते मित्र सोबत आलेले ते पाहूनच मला वाटलं अरे मित्र सोबत आहे. पुण्यामध्ये आता आणि दुबईला जाऊन आले आहे, गोव्याला बऱ्याच वेळा झालेत, मग मला पण ते त्यांचे स्टेटस फोटो पाहून वाटतंच. पण कसं कुठेतरी आपल्याला एक समाधान आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांचं प्रायव्हेट सेक्टर आहे. म्हणजे कसं समथिंग इज बेटर दॅन नथिंग.
1: बरं,
0: म्हणजे आपल्याकडे पण काय तर आहे. आता मार्केटमध्ये गव्हर्नमेंट जॉब सगळे करतात पण प्रत्येकाला मिळत नाही. मग आपण एक समाधान, म्हणजे आपण कसं आपण जर आपल्याकडे सायकल असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही, ज्याच्या जो चलत आहे चलत जाणाऱ्याकडे बघायचं. जर आपल्याकडे सायकल असेल, जर आपल्याकडे फोर व्हीलर असेल तर आपण कुणाकडे पाहायचं? टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं. म्हणजे एक समाधान वाटते, म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहे त्याच्याकडे टू व्हीलर आहे म्हणून एक समाधान, शेवटी लाईफमध्ये समाधान आहे म्हणून ठीक आहे. गव्हर्नमेंट जॉबला सॅटिस्फाय केलेला आहे. हा, भविष्यामध्ये जर चान्स आला तर गव्हर्नमेंट जॉब सोडून तिकडे स्विच करायचा जर चान्स आला तर ते विचार करेन नक्कीच.
1: अच्छा अच्छा, पण तुर्तास मात्र तुम्ही सध्या
0: समाधानी आहे, सॅटिस्फाय आहे जॉब.
1: घरच्यांनी कधी असं काय म्हटलं नाही का की अरे विनाकारण इकडे असं झालं?
0: नाही नाही, घरच्यांनी नाही.
1: पत्नी जास्त म्हणते की अरे आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहत असतो इथे काय?
0: पुण्यामध्ये पण चान्स आहे कारण आमचं वायरलेस सेक्शन आहे, आमची बदली दर 5 वर्षाला होत असते आणि आमची बदली डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट असते. आता पहिला डिस्ट्रिक्ट बीड, नंतर धाराशिव, आता पुढला डिस्ट्रिक्ट मी नक्कीच पुणे. त्यामुळे फक्त एवढंच की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे जे का पुण्यामध्ये आहे पण गव्हर्नमेंट जॉब म्हणून पुण्यामध्ये सेटल होईल.
1: अच्छा अच्छा, बरं. तर किशोर, आता परत एकदा आपण त्या जर्नीमध्ये जाऊयात कुठल्या की 2008 ज्या की तुम्ही ॲडमिशनला इथं आलो होतात, 3 वर्ष इथं तुम्ही कॉलेजमध्ये काढले, तर त्या 3 वर्षामध्ये तुम्ही असं सिन्सिअर स्टुडंट होतात का धिंगामस्ती वगैरे काही विषय होता?
0: नाही, ॲज अ सिन्सिअर पण नाही आणि धिंगामस्ती पण नाही. कारण मी ॲज अ आमचे बहुतेक बॅचमेट बरेच धिंगामस्ती करणारे सिन्सिअर. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये नाईट ड्युटी असायची, म्हणजे नाईटला अभ्यास करून सब्जेक्ट जे काय आपल्याला का टॉपर वगैरे यायचे नव्हते पण काय ॲटलिस्ट एक फर्स्ट क्लास तर डिव्हिजन आलं पाहिजे. आणि धिंगामस्ती करणारी बॅच मला वाटत नाही आमच्या क्लासमध्ये कोणी असं होतं म्हणून जास्त धिंगामस्ती. थोडा नॉर्मल वगैरे होता धिंगामस्ती पण सर्वजण सिन्सिअर होते आमच्या बॅचमध्ये. थोडाफार धिंगामस्ती असं काय फार मोठा
1: मुली भरपूर असतील.
0: हा, मुली भरपूर होत्या.
1: अच्छा, हा.
0: आय टी कम्प्युटर म्हणल्यानंतर मुली भरपूर होत्या आणि आमचं डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळे ना एक हे असते, म्हणजे ग्रुपिझम टाईप. म्हणजे सेकंड इयर आलेल्यांचा एक ग्रुप वेगळा असतो आणि फर्स्ट इयर पासून आलेल्याचा ग्रुप वेगळा असतो. त्यामुळे आमचं नंतर पुन्हा मग सगळे मिक्स झाले काही वेळानं पण असे काय नव्हते ढेंगा वगैरे आमच्या क्लासमध्ये.
1: आणि दुसरी गोष्ट जर विचार गेलं तर जसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात बरेचसे गॅदरिंग, स्पोर्ट्स मध्ये असं काय भाग?
0: हा, स्पोर्ट्स मध्ये वगैरे क्रिकेट वगैरे मध्ये पार्टिसिपेट केलं.

0: आणि नंतर मग कल्चर ऍक्टिव्हिटी म्हटल्यानंतर मग इव्हेंट होते आमच्या ऑर्गनाईज केले त्यावेळेस आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन पेपर प्रेझेंटेशन असे जे टेक्निकल सिंगिंग वगैरे काय नाही सिंगिंग नाही डान्सिंग नाही.
1: बरं काही चित्रपट वगैरे आवडण्याचा असा काही विषय?
0: हा चित्रपट मूवी खूप बघितल्या म्हणजे आयुष्यामध्ये जर मूवी पाहिली असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या त्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप होता आणि वायफाय दिलं होतं आपल्या कॉलेजने मोफत वायफाय वायफायवर डाऊनलोड करायचे आणि मूवी पाहायचे कारण दुसरा काय छंदच नव्हता. मॅक्झिमम मूवी पाहायचे आम्ही हॉलिवूडचे हॉलिवूड मूवीचा इंटरेस्ट होता आमच्या पूर्ण बॅचला त्यामुळं त्यामध्येच गेला पूर्ण नाईट आमची त्यामध्ये जायची.
1: अच्छा
0: वायफाय असल्यामुळे फ्री.
1: हो हो अच्छा बर. मला काही असं त्या काळातले काही स्टुडंट किंवा त्याच्या अगोदरच्या काळात ज्यावेळेस OMS जास्त होते आउट ऑफ महाराष्ट्र
0: OMS ची संख्या खूप होती
1: त्यावेळेस
0: OMS आमच्या वेळेस OMS आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS होते कारण त्यावेळेस ENTC इनटेक होते 120 म्हणजे 120 कॅपॅसिटी होती आणि बाकीच्या ब्रँचला 60 त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS स्टुडंट होते जास्त मॅक्झिमम आणि OMS पण एकदम असं मिळून मिसळून राहत होते आमच्या पण क्लासमध्ये होते पण आम्ही आज असं आम्हाला कधीच फील झालं नाही की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही सोबत राहायचं रूममध्ये राहायचं रूम पार्टनर असल्यासारखंच आणि मस्त ऍक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या त्यावेळेस.
1: किशोर मग असा विषय येतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं म्हणजे असं सोपं सोपं राहिलं का म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे दिगंबर कांबळे वडील तुमचे म्हणजे ते काय करतात किंवा काय असं काय सगळं सोपं सोपं राहिलं का स्ट्रगल होतं कसं?
0: असं म्हणजे सोपं पण नव्हतं आणि स्ट्रगल नव्हते काय ॲज अ ॲव्हरेज म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटला होते ॲज अ क्लर्क म्हणून ट्रेझर ऑफिसमध्ये त्यामुळे थोडंफार फायनान्शियली ठीक होतं म्हणजे सपोर्ट होता असं काय म्हणजे एवढं काय हे नव्हतं म्हणजे कसं आपलं कॉलेज आणि कॉलेजमध्ये अशी त्यावेळेस फीस वगैरे असं काय नव्हती जास्त आहे आता जे सध्या आहे त्यामुळे फायनान्शियली काय अडचण आली नाही आणि स्टडी मटेरियल वगैरे तर काय रेग्युलर ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या काही दिवस अगोदर स्टडी वगैरे करायचे या रेग्युलर स्टडी वगैरे काय नव्हती आमची कारण इंजिनिअरिंगची पॅटर्न असतो आहे कोण रेग्युलर स्टडी करत नसतो एक्झामच्या काळामध्येच.
1: अच्छा तर मग हे सगळं तुमचं म्हणजे किमान तुम्ही तर एक म्हणजे ॲव्हरेजली जरी म्हणायला गेलं तर तुम्ही स्मूथ वे ना आतापर्यंत इथंपर्यंत
0: स्मूथ वे ना बरोबर.
1: अच्छा तर मग सध्या आता घरी कोण कोण असतं मग तुमच्या?
0: आता सध्या आई आहे आणि दोन भाऊ.
1: अच्छा
0: मी आणि माझं लग्न झालं जस्ट गेल्या वर्षी म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता ॲनिव्हर्सरी झाली माझी.
1: अच्छा अच्छा
0: सप्टेंबरला.
1: आमच्या वतीने पण शुभेच्छा.
0: ओके थँक्यू थँक्यू. मिसेसचा फोन होता आता.
1: अच्छा अच्छा आणि ते काय करतात?
0: ते त्यांचं बीएड झालंय आणि हाऊस वाईफ आहेत
1: सध्या. तर मग किशोर आता शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की आता सध्या तर आयटी ने CSE आहे समजा कॉम्प्युटर सायन्स करून बरेचसे विद्यार्थी कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतायत बऱ्याच गोष्टी करतायत तर हे जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा कोणीही समजा असं शिकणार असेल कॉलेजमध्ये काय डोक्यामध्ये असं थीम घेऊन गेलं पाहिजे काय असे गोल्डन रूल किंवा गोल्डन वर्ड्स असतील की जे तुम्ही सांगू इच्छिता की आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने गेलं पाहिजे?
0: हा तर मी एकच सांगेन जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची IT किंवा कम्प्युटर जर असेल कारण आता आपल्या PM तर डिजिटल इंडिया नावाची कन्सेप्ट आणलेली आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कम्प्युटर शिवाय काही होणार नाही जी काय असेल ते सर्व कम्प्युटर असणार आहे त्यामुळे कम्प्युटर आणि IT वाल्यांसाठी खूप गोल्डन डेज आहेत. तर मी तर म्हणेन त्यांनी आता सध्या जे मार्केटमध्ये चालू आहे जे हे नाही आता YouTube Google वगैरे 24 तास फ्रीच आहे त्यामुळे YouTube Google जे काय व्हिडिओ आहेत IT काय आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता काय करतात आता आमची चूक काय झाली आम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि जे काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच फक्त आम्ही स्टडी केलं आहे ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मार्केटमध्ये काय चालू IT इंडस्ट्रीमध्ये आम्ही ते कधी पाहिले नाही. तर मी हे स्टुडंटला एवढं सांगेन जी काय सध्या मार्केटमध्ये चालू IT मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये ती टेक्नॉलॉजी तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच लर्न करायची म्हणजे कुठं क्लास असेल किंवा यूट्यूबवर किंवा जे काय सोर्स असेल त्या सोर्सच्या माध्यमातून ती लर्न करायची जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पासआउट होता ना तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं पासआउट झाले की जॉब मिळेल. आता आम्ही पासआउट झाल्यानंतर आम्हाला एका वर्षानं जॉब भेटला. आता सध्या IT पासआउट झाले की लगेच जॉब आहे किंवा मग तुम्ही फायनल इयरला असताना तुमच्या हातामध्ये जॉब जर ती टेक्नॉलॉजी तुम्ही शिकलात कोणते जे सध्या IT चालू आहे.
1: आणि जे सोशल मीडियाचा वगैरे वापर असतो आपण तर आता ESI वायरलेस सेक्शनमध्ये आहेत पण आपल्याच डिपार्टमेंटमध्ये सायबर पण असतं हे सोशल मीडियाचं जे आजकाल म्हणजे तरुण वर्ग जो वापर करतो त्याला तुम्ही कसं सांगा?
0: हा तर ते सोशल मीडियावर काहीतरी आळा घालायला पाहिजे कारण तरुण वर्ग ग्रुप तयार करणार त्यामध्ये एक नको त्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरवणार मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर वगैरे आहे त्या सायबरचं वगैरे पूर्ण त्यावर लक्ष आहे. तर मी तर त्यांना सांगेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्या एक अफवा किंवा जे काय वाईट गोष्टी आहेत सोशल मीडियावर त्याच्यापासून दूर राहावे कारण आज नाहीतर उद्या तुम्हाला कारवाई होणारच आहे कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आता पोलिसांचं लक्ष आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आणि सध्या ॲडव्हर्टाईज

0: पण करत आहेत, बॅनर वगैरे लावून आपवर विश्वास ठेवू नका, व्हॉट्सअप वगैरे जे काय असेल सगळीकडे कारवाई सुरू झाली आता. त्यामुळे शक्य होईल तेवढं युवा पिढीनं सोशल मीडियावर अपवा किंवा एक त्याच्यापासून दूर राहावे.
1: नाही, हे तर तुम्ही कायदेशीररित्या सांगितलं, पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण होता की जे सोशल मीडियावर तासन तास घालवतात रील्स अमुक अंदमुक तमुक त्याचा, तर त्याचं त्याला काही बंधन घालू शकत,
0: बंधन घालू शकत नाही. पण त्याच्या आयुष्यामधले जे काय ते सध्या करायचे हे आहे, म्हणजे करिअरसाठी जे काय त्याला करायचं आहे तो तर घालत आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटनं चांगलं डिसिजन घेतलं टिकटॉक बंद करून, कारण टिकटॉक हे कसं घेतलं तर चांगलं आहे नाही तर वाईट आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यातून फायदे पण आहेत आणि जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे आहेत. मग त्यापेक्षा युवा पिढीनं डिसाईड केलं पाहिजे की अगोदर आपलं करिअर करायचं, आपल्याला का एक सोशल मीडियावर वाया वेळ वाया घालून, जे का आपल्या करिअरचे महत्त्वाचे वेळ वाया घालून, मग त्यापेक्षा डिसिजन त्यांच्या स्वतःचं आहे ते, जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे सोशल मीडियापासून.
1: अच्छा, म्हणजे हे कशासाठी विचारलं मी, कारण तुम्ही त्याच्याशी डील पण करत आहात, तुम्ही एका बॅकग्राऊंडहून वर आलात आणि तुम्ही एखादा गव्हर्नमेंट जॉब पण करत आहात, पण ठीक आहे, युवकांनी ठराव हे गरजेचं असं म्हणता. तर शेवटी जाता जाता एक आमचा फॉर्मॅट असतो की तुम्हाला इथं कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्या असेल, किंवा तुम्हाला असं एक कुठलं एखादं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ते सांगा की जे आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू.
0: पाय ठेवल्यानंतर एक एक्झॅक्ट आता सांगायचं म्हणलं तर ते आठवणीचं गाणं आहे. आठवणीमध्ये आम्ही कॉलेजला असताना बरेच गाणं वगैरे प्ले वगैरे केलेले आहेत.
1: त्या काळात बघितलेला एखादा चित्रपट,
0: हा चित्रपट
1: प्रेमभंग झालेला एखादा,
0: प्रेमभंग तर असं का, म्हणजे आम्ही त्या ट्रॅकवर गेलाच नाही त्यामुळे तसं तर काय झालं नाही, पण चित्रपट आमचे त्यावेळेस खूप होता तो, म्हणजे 3 इडियट्स जस्ट आलेला होता आणि जस्ट इंजिनिअरिंगच्या लाईफवर असल्यामुळं तो खूप हे झाला.
1: बर,
0: मग त्या 3 इडियट्स म्हटलं का आम्ही नेहमी ऐकायचं, सारी उमर हम मर मर के जे, ती गाणं आमच्या पूर्ण असं तोंडावर असायचं नेहमीच,
1: अँथमच होतं त्या काळात
0: त्यावेळेस, म्हणजे ते एक टॅग झाला होता इंजिनिअरिंगचा.
1: बरोबर,
0: आणि प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जे काय दाखवलेलं आहे ते जवळपास एक स्टुडंटशी निगडीतच होत्या इंजिनिअरिंगच्या, त्यामुळे ती गाणं एक प्ले करू शकता तुम्ही.
1: अच्छा,
0: 3 इडियट्स म्हटलं,
1: 3 इडियट्स म्हटलं,
0: सारी उमर हम मर मर के जे, मस्त होते ते.
1: अच्छा, तर किशोर दिगंबर कांबळे तुम्ही या ठिकाणी खरं आला आणि आता धाराशिव तुम्ही पोलीस मुख्यालयात आहेत, तर निश्चितच आता हे तर तुमच्या जर्नीची मुलाखत झाली, पण वायरलेस सेक्शनला सोडून सुद्धा तुमच्याकडे सायबर पण आहे, तर तुम्ही नवीन SV साहेब पण आलेले आहेत, त्यांना पण कानावर घालून रेडिओ त्यांनाचा तुम्ही उपयोग करू शकता या सायबरच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्यासाठी असेल, किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील, किंवा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही समजा पब्लिकसाठी इन्फॉर्मेशन द्यायचे असतील वेलफेअरच्या दृष्टिकोनातून, त्यासाठी तुम्ही रेडिओ त्यांचा उपयोग करू शकता, त्यांनाही सांगू शकता. पण आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूणच 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल मी रेडिओ त्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या इन्स्टाला आणि फेसबुकला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा, तब कितना कष्ट घटा होगा.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो. याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आज आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहे तो उषा खन्ना.

श्रोते हो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील फारुख कैसर यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लहेरी.

श्रोतेहो सूर्य प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गायक कलाकार आहेत किशोर कुमार.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900, अर्थात 9975500900. या क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवू शकता. आणि सूर्यप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात आरती मुखर्जी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं एम जी हशमत यांचं गीत. संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विविध विषयांची माहिती आपण करून घेत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय आहे, ज्या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांकडे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी बांधव हे भाजीपाला रोपांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. तर भाजीपाला पिकांसाठी भाजीपाल्याची जी रोपवाटिका आहे ती कशी महत्त्वाची आहे, भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची गरज का आहे, या सगळ्यांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला भाजीपाला जो आहे तो एकसारखा वाढणं गरजेचं आहे आणि एकाच वेळी तो बाजारामध्ये नेण्यासाठी सुद्धा

0: होणं गरजेचं आहे. तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती करून घेऊयात. मंडळी, एकूण शेती पिकात भाजीपाल्यांच्या पिकांचा मोठा वाटा आहे. बहुतेक भाजीपाल्याची पिके हंगामी स्वरूपाची आहेत. भाजीपाल्याची लागवडी बहुतांशी बागायती स्वरूपाची आहे. रोपांची लागवड केल्यामुळं लागवडीच्या जमिनीचा वापर 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीसाठी वाचवता येऊ शकतो. रोपे लागवडीस येईपर्यंत या महिना दीड महिन्याच्या काळात लागवडीच्या जमिनीची पूर्वतयारी करण्यास पुरेसा अवधी देखील आपल्याला मिळू शकतो. रोपे कमी जागेत तयार होत असल्यामुळे त्यांची निगाही चांगली राखता येते. रोपे तयार करण्याचे काम सुबक आणि किफायतशीर होऊ शकते आणि किफायतशीर लागवडीचा पाया देखील आपणास घालता येऊ शकतो. लागवडीचा आणि रोपवाढीचा मेळ घालता येतो, त्यामुळे रोपे अगर लागवडीची जमीन वाया जात नाही. बी बियाण्यास पूर्व उपचार करून पीक वाढीच्या अवस्था सांभाळता येतात. प्रत्यक्ष शेतात लागवड करण्यासाठी हवामान अनुकूल नसेल किंवा काही काळापुरती अडचण असेल तर भाजीपाल्याची रोपे तयार करून ही कसर आपण भरून काढू शकतो. काही कारणास्तव रोपे वाढली नाहीत, बी उगवले नाही किंवा उगवलेले बी किंवा रोपे मरून गेले, वाया गेले, तर पर्यायी व्यवस्था करून आपणास नुकसान टाळता येऊ शकते. ज्या ज्या पिकात रोपे तयार करून पिकांची पुनर्लागवण करता येणं शक्य आहे त्या सर्व पिकांसाठी लागवडीपूर्वी रोपे तयार करण्याची गरज आहे. हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा ते करताना अधिक लक्ष देखील देणं आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं आहे. मंडळी, अलीकडे जवळजवळ सर्वच पिकात संकरित वाण लागवडीखाली येत आहेत. या वाणांच्या लागवडीसाठी रोपे तयार केल्यास बी कमी लागते. हे बी महाग असल्याने बियाण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. रोपे तयार केल्यामुळे पिकाची शेतातील वाढ एकसारखी व लवकर करून घेता येऊ शकते, त्यामुळे त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवता येऊ शकते. फळपिकांच्या बाबतीत जशा रोपवाटिका आहेत तशाच धर्तीवर भाजीपाल्यांच्या बाबतीतही निदान काही पिकांच्या बाबतीत रोपवाटिकांची सुविधा निर्माण केल्यास भाजीपाला लागवडीस अधिक उत्तेजन आपणास मिळू शकतं. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कोणत्या भाजीपाल्याची रोपे तयार करता येऊ शकतात या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर रोपवाटिकेत अगोदर रोपे तयार करून मग त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते. याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रुसले स्प्राउट, ब्रोकोली, कांदा, तोंडली आणि लेट्यूस या देखील भाजीपाल्यांचा आपणास समावेश करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त काही बाबतीतही शेतात बिया टाकून लागवड करण्यापेक्षा पिशव्यात रोपे तयार करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शेवगा, हदगा, भोपळावर्गीय भाज्यांची रोपे पॉलिथिनच्या पिशव्यात तयार करून नंतर त्यांची केलेली पुनर्लागवड यशस्वी होऊ शकते. आता रोपं तयार होण्यासाठी जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. मंडळी, भाजीपाल्याचे बी जमिनीत वाफ्यावर टाकल्यापासून ते लागवडी योग्य होईपर्यंत 3 अवस्थांमधून जाते. याच्यामध्ये रुजवण, उगवण आणि वाढ ह्या 3 अवस्था आहेत. रुजवण 3 ते 7, उगवण 4 ते 10 दिवस आणि वाढ जी आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या वाढी आपल्याला दिसून येऊ शकतात. पिकांचा प्रकार, हंगाम, रोपवाटीची परिस्थिती, बियांवर केलेले उपचार तसेच सूर्यप्रकाश, तापमान, हवा, ओलावा, उगवण माध्यम, एकूण व्यवस्थापन यावरून बी वाफ्यात टाकल्यापासून त्यांची रोपे पुनर्लागवडीस योग्य होईपर्यंतचा काळ ठरतो. सामान्यपणे थंडीच्या दिवसात बी उशिराने उगवते. मोठे बी उथळ लावल्यास लवकर उगवून कोलमडते. जुनं बी, अधिक वाळलेलं बी, कठीण टर्फलाचे बी उशिराने उगवतात. बी मातीत पडल्यानंतर अधिक पाणी मिळाल्यास ते कुजू शकते. अधिक काळ कोरडे राहिल्यास किडीस बळी पडू शकते वा उशिराने उगवते. तोंडली, शेवगा यांच्या फाट्यांना मेथी बियामुळे लवकर यायला मदत होऊ शकते. यानंतर वाफ्याच्या संदर्भात बघूयात. भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी जे वाफे असतात त्याच्यामध्ये गादी वाफे, सपाट वाफे, सारा वाफे, याशिवाय कुंडी, तबक, पिशवी यांचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अगर ज्या जागेवर रोपे तयार केली जातात त्या ठिकाणास रोपवटी किंवा रोपवाटिका किंवा नर्सरी असंही म्हटलं जातं. रोपवटीची जागा निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोपवटीची पुरेशी जमीन, जागा असणं आवश्यक आहे. रोपवटीसाठी खात्रीचा पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. रोपवटीत जाण्यायेण्याकरिता वाट रस्ता असणं खूप गरजेचं आहे. रोपवटीची जागा अडवळणीची अडचणीची नसणं गरजेचं आहे. वर्षानुवर्ष तीच जागा वापरायची असेल तर माती बदलणी करणे सुलभ असावे. रोपवाटिकेचे ठिकाण पटकन ध्यानात नजरेत येणारं असं असणं गरजेचं आहे. रोपवाटिकेत कोणकोणती रोपे तयार करावायची आहेत, त्या पिकांची नावे तसेच त्यांच्या निवडक जातींची माहिती आपणास असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात, लागवडीचा हंगाम कोणता, तो किती दिवस चालतो, लागवडीच्या काळात रोपे कशी उपलब्ध होतील यासंबंधीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. रोपे तयार करण्यासाठी खात्रीचे बी कुठे मिळते, त्याचा दर किती, किती बी मिळेल, त्यासाठीची मागणी नोंदणी करणं आवश्यक आहे काय, यासंबंधीची माहिती देखील आपण मिळवणं गरजेचं आहे. रोपे फक्त आपल्यापुरतीच तयार करावायचे आहेत की इतरांसाठी, रोपे विक्रीसाठी तयार करावायची किती संधी आहे, तयार रोपास मागणी आहे काय, संभाव्य गिरायकांची यादी तयार करणे, जमल्यास त्यांची मागणी नोंदवून काही रक्कम जमा करून घेणं शक्य आहे का, याची देखील आपण तयारी करणं खूप गरजेचं असतं. रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष रोपे तयार करण्यापूर्वी एकूण आराखडा तयार करावा, त्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची तजवीजसुद्धा वेळेत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघूयात गादी वाफ्याच्या संदर्भात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यांना अग्रक्रम द्यावा. गादी वाफ्यावरील रोपे एकसारखी उगवतात, वाढतात, रोपांची निगा राखणे सोपे जाते, तसेच पुनर्लागवणीसाठी रोपे काढणेही सुलभ आणि सुरक्षित होते. गादी वाफ्याची रुंदी लांबी तळाशी अनुक्रमे 120 आणि 325 सेंटीमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. वाफ्याचा ओटा 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब असावा. ओट्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता सफाट वाफ्याच्या संदर्भात बघत, काही प्रसंगी जमीन हलकी व उत्तम निचऱ्याची असल्यास काही रोपे तयार करण्याचा काळ उन्हाळ्याचा असेल तर रोप तयार करण्यासाठी सपाट वाफ्यांचा वापर आपण करू शकतो. हे वाफे 1 ते 1.5 मीटर रुंदीचे व 3 मीटर लांबीचे असावेत. वाफ्यांचा तळ एकसारखा भुसभुशीत असावा. पाणी देण्यासाठी रुंदसर पाट असावेत. रुंदी वाढल्यास बी पेरण्यास अवघडल्यासारखे होते तर लांबी अधिक झाल्यास बी ओघळून जाण्याची शक्यता असते. आता रोपे तयार करण्यासाठी कुंड्या. कमी प्रमाणात थोड्या कालावधीत रोपांची गरज भासत असेल तर कुंड्यातून रोपे तयार करावीत. परसबागेतील भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी कुंड्यातून रोपं करणं सोपं असतं. रोपासाठी जागा वाया जात नाही, तसेच कुंड्यांची उचल साचल आणि देखभाल करणंही सोपं जातं. या कुंड्या पसरट किंवा नांदीच्या आकाराच्या असाव्यात. खोबडा परळी अशा प्रकारच्या कुंड्याही वापरता येऊ शकतात. सिमेंटच्या ऐवजी मातीच्या कुंड्या रोपे तयार करण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ट्रेच्या संदर्भात बघूयात. कमी कालावधीत तयार होण्यासाठी रोपासाठी अशा प्लॅस्टिकच्या ट्रेचा वापर करावा. ट्रेची हाताळणी सोपी असते, तसेच ट्रे भरण्यास रूटिंग मिडियम माती मिश्रणही कमी लागतं. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्या. मोजकी आणि अधिक कालावधीसाठी रोपे तयार करण्यासाठी 300 गेज जाडीच्या 10x15 सेंटीमीटर आकाराच्या पिशव्या वापराव्यात. शेवगा तोंडली यांची रोपे तयार करण्यासाठी अशा पिशव्या सोयीच्या ठरतात. रोपवाटीसाठी निवडलेली जमीन सुपीक मोकळी उत्तम निचऱ्याची असणं गरजेचं आहे. त्या जमिनीत किंचित उतार असावा. जमिनीत झाडे झुडपे तणे यांचा उपद्रव नसावा. या जमिनीवर शेजारील झाडांची सावली पडू नये, तसेच त्या झाडांच्या मुळ्याही नर्सरीच्या जागेत पसरलेल्या नसणं गरजेचं आहे. नर्सरीत जमिनीत मुंग्या वाळवीची वारुळे उंदराची बिळे नसावी, तसेच इतर कृमी कीटक बुरशी शेवाळ यांचाही उपद्रव त्या ठिकाणी नसला पाहिजे. जमिनीत वाफे तयार करण्यापूर्वी ती निर्जंतुक कृमी कीड विरहित करून घ्यावी, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण जर रोपवाटिका तयार करण्याचा विचार करत असाल तर या सर्व बाबींची माहिती आपण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत त्यांचं अधिकचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं आणि त्यामुळं आपला अधिकचा फायदा देखील होऊ शकतो. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक फ्लैगशिप इनिशिएटिव भारत इनोवेट्स 2026, जिसमें हेल्थ केयर और AI से लेकर एग्रीकल्चर और सेमीकंडक्टर्स तक 13 सेक्टर्स के 120 स्टार्टअप्स 14 से 16 जून तक नीस फ्रांस में अपनी इनोवेशन और एंटरप्रेन्योरियल क्षमताओं का प्रदर्शन करेंगे. भारत इनोवेट्स 2026, भारत में निर्मित, विश्व के लिए तैयार.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक विविध शब्दांचा वापर हिंदी सिनेमांमध्ये केला जात असतो. यामध्ये हे शब्द वापरताना त्याची एक वेगळी गंमत आहे. हे शब्द वापरत असताना त्याची जादूही आपण अनुभवत असतोच की. त्यामुळे आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम आपण ठेवलेली आहे साथिया. तर आनंद घेऊयात साथिया या थीमचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे आया सावन झुमके.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे विधाता.

श्रोतेहो, स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजची आपली थीम आहे साथिया. स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सात रंग के सपने. या चित्रपटासाठी बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत यन कुमार.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात साथिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अभिजित आणि लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहे तो शिवहरी आणि चित्रपट आहे परंपरा.

श्रोतेहो, हिम्मत या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात स्वर बहार या कार्यक्रमात. हे गीत गायलं आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती. गीत आहे सुधाकर इकबाल यांचं, संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट आहे प्यार किया तो डरना क्या.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साथिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात साया या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत यम यम करीम.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लव या चित्रपटातील एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साथिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सोनू निगम. गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार आहेत ए आर रहमान आणि चित्रपट सुद्धा आहे साथिया.
1: साथिया मधम मधम तेरी गीली हसी

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात सिंघम या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीतकार आहेत अजय आतुल.

0: श्रोतेहो, स्वरभार या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील, काही मतं असतील, तर ती निश्चितपणे आपण आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975009000, अर्थात 9975009000. या व्हॉट्सअप क्रमांकावर आपणही आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: मैं नहीं यार, अरे कितना
2: रिलैक्स
1: चल,
2: मैं अकेले
1: चल, तू जा भाई, तू जा, तू जा, जा, जा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
2: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत एका चुलबुली गर्लला। मित्रांनो, हिंदी सिनेमा आणि हिंदी सिनेमामधील नायिका यांचा बोलबाला कायम राहिला। काहींनी आपल्या अभिनय क्षमतेने तर कधी आपल्या सौंदर्यानं सर्वांनाच भुरळ घातली, तर काहींनी आपल्या चुलबुली व्यक्तिमत्व आणि अभिनयातील दर्जामुळे आपली नवी ओळख निर्माण केली। याच यादीत एक अग्रगण्य नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर। एक बालकलाकार ते व्यावसायिक चित्रपटातील सौंदर्यवती आणि समांतर सिनेमातील एक प्रगल्भ अभिनेत्री असा तिचा प्रवास मोठा रंजक राहिला आहे। म्हणूनच आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात उर्मिलाचा रंगीला प्रवास। आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर।

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि उर्मिला मातुंडकर यांच्याबद्दल जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. उर्मिलाने आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती बालकलाकार म्हणून. सुरुवातीला 1977 साली कर्म या चित्रपटात त्या दिसल्या. त्यानंतर डॉक्टर श्रीराम लागूंसोबत ती झाकूळमध्ये दिसून आली. यानंतर श्याम बेनेगलचा अपराध आणि शेखर कपूरचा मासूम, राहुल रवेलचा डकेत मध्येही ती बालकलाकार म्हणून चमकली. यानंतर एक हिरोईन म्हणून तिला ब्रेक मिळाला तो एन चंद्रा यांच्या नरसिम्हा या चित्रपटातून. या चित्रपटातील तिची भूमिका आणि लुक प्रेक्षकांना भावला. यानंतर ती चमत्कार या चित्रपटात शाहरुख खान सोबत दिसली. 1993 मध्ये श्रीमान आशिक आणि बेदर्दी हे चित्रपट आले आणि ते अपयशी ठरले. यानंतर तिच्या जीवनात एक ट्विस्ट आला तो राम गोपाल वर्मा यांच्या रूपानं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार खूप स्पेशल आहेत. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत 1993 साली तिचा गायम हा पॉलिटिकल थ्रिलर रिलीज झाला. या चित्रपटाला 6 नंदी पुरस्कार मिळाले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला आणि समीक्षकांनीही तिचं कौतुक केलं. यानंतर 1995 साली रामू सोबतच तिचा आणखीन एक ब्लॉकबस्टर चित्रपट आला, तो रंगीलाच्या रूपानं. या चित्रपटात तिच्या सोबत होते आमिर खान आणि जॉकी श्रॉफ आणि या चित्रपटानं इतिहास रचला. रामू सोबतचे तिचे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. यामध्ये सत्य असेल, भूत असेल किंवा तिचा बेस्ट सस्पेन्स थ्रिलर कोण असो, तिच्या करिअरला राम गोपाल वर्मा यांनी नवा ट्रॅक दिला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर. मंडळी, याच दरम्यान उर्मिलाचे आणखी काही विशेष चित्रपट आले. यामध्ये कमल हसन यांच्या सोबतचा इंडियन या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. हा त्यावेळेचा सगळ्यात महागडा चित्रपट होता. हा चित्रपट पुढे हिंदुस्थानी या नावानं हिंदीत प्रदर्शित झाला. 1997 साली पुन्हा उर्मिला नव्यानं अवतरली, ती राज कंवर यांच्या जुदाई या चित्रपटातून. या चित्रपटात तिच्या सोबत दिसले अनिल कपूर आणि श्रीदेवी. याच काळात तिचा संजय दत्त सोबतचा दौड आणि संजय कपूर सोबतचा ड्रामा मेरे सपनों की राणी प्रदर्शित झाले. काही तिचे चित्रपट थोडाफार व्यवसाय देखील करत होते, परंतु तिला पुन्हा सावरलं ते राम गोपाल वर्मा यांनीच. त्यांच्या सत्या या चित्रपटाने नवा इतिहास रचला आणि सत्यामुळेच उर्मिला पुन्हा प्रस्थापित अभिनेत्रींच्या यादीत आली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर. मंडळी, उर्मिलाच्या फिल्मी करिअरमध्ये आणखीन काही महत्त्वपूर्ण सिनेमे आले. यामध्ये प्यार तूने क्या किया याचा उल्लेख करावा लागेल. आणखीन तिची एक महत्त्वपूर्ण भूमिका आणि तो चित्रपट होता रामू यांचा भूत. यातील भूमिकेने उर्मिलाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अनिश बजमी यांच्यासोबत तिचा आणखीन एक महत्त्वाचा सिनेमा आला, तो होता दीवानगी. यामध्ये ती अजय देवगण आणि अक्षय खन्ना सोबत दिसून आली. या तिच्या भूमिकेचं देखील कौतुक झालं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर. मंडळी, हिंदी सिनेमांमध्ये तिच्या वाटेला अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका आल्या. यामध्ये आणखीन एक एक हसीना थी, त्याचबरोबर मैंने गांधी को नहीं मारा, याचबरोबर बनारस पिंजर आणि एक पल या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. याचबरोबर संजय बरोबर तिचा EMI हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच काळात तिचा आजोबा नावाचा एक मराठी चित्रपट आला. परंतु एक हसीना थी यातील रोल मात्र चर्चेचा विषय ठरला आणि उर्मिला कोणताही रोल किती परफेक्ट करू शकते हे तिनं दाखवून दिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय रंगीला गर्ल्स म्हणजेच उर्मिला मातोंडकर यांचा जीवन प्रवास. उर्मिला एक प्रतिभावान आणि मेहनती कलाकार तसेच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. उर्मिलाने एकटीनं 90s च्या दशकात हिरोईनची व्यक्तिरेखाच बदलली. उर्मिलाची प्रत्येक व्यक्तिरेखा ही काळानुरूप बदलत जाणारी आणि बदल घडवणारीच होती. ती खरंच बदल घडवण्यासाठीच बॉलिवूडमध्ये आली आहे का हा प्रश्न पडतो. उर्मिला या काळात काही रियालिटी शो आणि राजकारणातही सक्रिय दिसून आली. हे जरी सर्व असलं तरी उर्मिला आणि तिचा सहज सुंदर अभिनय आणि तिचे प्रयोगशील चित्रपट ही तिची एक खास बाजू दर्शवते. म्हणूनच केवळ नृत्य असेल, अदा असतील आणि तिचं दमदार प्रेझेंटेशन असेल, ती खऱ्या अर्थाने आपल्याला प्रभावित करते आणि दखल घेण्यास भाग पाडते. म्हणूनच ती आहे रेडिओ तेरणाची बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार उर्मिला मातोंडकर.

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार होत्या त्या होत्या मराठमोळ्या आपल्या उर्मिला मातोंडकर. आणि आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509900 वरती, अर्थात 9970500900 वरती. आणि पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, त्याच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:03 आणि अगदी वेळेवर हजर झाले आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम 9970500 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता. आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना देखील पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचं आहे, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात, कारण की खूप फरमाईशी राहिलेले आहेत, खूप आणखीन श्रोते जे आहेत त्यांच्या फरमाईशी घ्यायच्या राहतात नेहमीच. तर आज सुरुवात करूयात फरमाईशला. आणि फरमाईश पहिली जी आहे आज, खास माझं आवडीचं गीत एक खूप मला सकाळपासून आठवत आहे गाणं, आणि चित्रपट देखील मला फार आवडला, ज्यामध्ये मला खरं तर करीना कपूर यांची ॲक्टिंग कधी जास्त एवढी आवडली नव्हती, पण त्यांची या चित्रपटामधली भूमिका माझ्या मनावरती कुठेतरी छाप पाडून गेली आहे. आणि हे गीत आणि चित्रपट इतकं भारी आहे ना, की म्हणजे त्यामध्ये आमिर खान जो दाखवला आहे, ओ माय गॉड. म्हणजे आमिर खान यांचे जास्त चित्रपट मी पाहत नाही, पण खास मला ते गाणं खूप आवडलं होतं म्हणून तो चित्रपट पाहिला. आणि का आवडला, कसा तो माझ्या मनात बसला माहिती नाही, इतका सुंदर चित्रपट आहे. तलाश हा चित्रपट आहे, एक वेगळा चित्रपट आहे, एक कहाणी, खरी कहाणी होती ती, आणि तशामध्ये तो चित्रपट काढण्यात आला होता. आमिर खान, राणी मुखर्जी आणि करीना कपूर दिसतात, आणि इतर देखील कलाकार आपल्या या चित्रपटामध्ये दिसतात. आणि जावेद अख्तर यांचं हे गीत आहे, रीमा काकती यांनी हा चित्रपट डिरेक्ट केलेला आहे, आणि खूप छान असं गीत गायलेलं आहे सोना आणि रवींद्र उपाध्याय यांनी. तर खूप असं छान गीत आहे. याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करत्या, सुरुवात करूयात याच सुंदर अशा गीताने. तलाश या चित्रपटातील गीत आहे आणि माझ्या आवडीच आहे, म्हणून आज मी पहिल्यांदा आज खूप दिवसानंतर गीत ऐकावंसं वाटतंय, म्हणून आज ह्या गीताने सुरुवात करते आहे.

चला आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, एक वेगळा फील देऊन जातं हे गाणं. आणि का माहिती, खूप सकाळपासून हे गाणं आठवत होतं, चित्रपट आठवत होता. एक सस्पेन्सवाली स्टोरी आहे असं पाहिल्यानंतर आपल्याला जाणवत नाही काय स्टोरी आहे ती, कारण की आपल्याला वाटतं की करीना कपूर आहे. पण मला वाटतं आपल्या श्रोत्यांनी देखील तो चित्रपट पाहावा, खूप छान चित्रपट आहे आमिर खान यांचा. तर पुढची फरमाईश पूर्ण करूयात. बरेच दिवस झाले आपले मुलांनी फॅमिली आहे ज्यांना गीत ऐकायचं आहे. खिलाडी या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. तर खिलाडी या चित्रपटातील एक सुंदर असं गीत आहे जे सर्वांनाच आवडतं, कारण की ते 90s सुपरहिट ठरलेलं गाणं आहे. खिलाडी 90s, अक्षय कुमार दिसतात पडद्यावरती आणि आयशा अलका याज्ञिक आणि अभिजित यांचा आवाज आहे. अनवर सगर यांचं गीत, अब्बास मुस्तान यांनी हा चित्रपट डिरेक्ट केला होता. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात. आपले जे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट फुल चिंचोली तालुका पंढरपूर येथून, जाकीर मुलांनी, सुमैया मुलांनी, सुबान मुलांनी, समीर मुलांनी, सलमा मुलांनी, मुमताज मुलांनी, दिलशाद मुलांनी, नासिर मुलांनी, बानुबी मुलांनी, बादशाह मुलांनी आणि पूर्ण मुलांनी परिवार. तर ऐकूयात मुलांनी फॅमिलीची ही व्हॉट्सअप फरमाईश.

वेलकम बॅक आरजी प्रगत. सोबत तुम्ही आणत घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. नवीन गीतं पाठवा, कारण की 30-30 गाणी आपण व्हॉट्सअप फरमाईशमध्ये पाठवत आहे, त्यामुळे सरगम असेल, शराबी असेल, परत आणखीन म्हणता येईल बरीचशी अशी गीतं आहेत जे हृदय वसंत फुलताना, परत माहेरची साडी, माझा चकुला, चिमणी पाखरं आणि आणखीन 90s अशी गीतं आहेत जी सतत आपण ऐकत असतो. तर ती गीतं ना पाठवता दुसरी देखील गीतं पाठवा, जेणेकरून आपली फरमाईशीमध्ये इतर देखील गाणी आपल्याला ऐकायला मजा येईल. धडकन असेल, परत दिल तो पागल आहे, परत मोहब्बते, ते चित्रपट नका सारखं पाठवत जाऊ, कारण की 30-30 आपण गीतं व्हॉट्सअप फरमाईशमध्ये देखील ऐकतो. आणि परत काय होतं की जेव्हा आपले प्लेलिस्टमध्ये देखील गाणी असतात तेव्हा 30 गीतं आपण ऐकत असतो. तर अशी गीतं पाठवा 90s इथे देखील गीतं जी आहेत ती खूप लोकप्रिय आहेत, अशी गीतं देखील येणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आणखीन इंटरेस्टिंग गाणी आपल्या कानावरती पडतील. तर पुढची फरमाईश घेऊयात सुलतान या चित्रपटातील गीत आणि खास बायकोसाठी गाणं ऐकायचं आहे असं म्हणतात सुनील सर. म्हणतात खास मॅडमसाठी गाणं ऐकायचं आहे, मैना अघोलप असं त्यांच्या मिसेसचं नाव आहे. ते म्हणतात नारी गावाहून मी माझी बायको द्राक्षबागेत काम करत आहोत, मी हा कार्यक्रम दररोज ऐकत असतो आणि पहिल्यांदाच मेसेज केला आहे, माझ्या बायकोसाठी सुलतान या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे जग घुमेया. तर नक्कीच राहत फते अली खान यांचा आवाज आहे, विशाल शेखर यांचं म्युझिक आहे, पडद्यावरती दिसतात सलमान खान, इर्शाद कमील यांचं गीत आहे, सुंदर असा चित्रपट सलमान खान यांच्यासोबत दिसतात अनुष्का शर्मा. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात खास मैना ताईंसाठी सुनील सरांनी केलेली ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

दुपार से 1:20 होत आहेत आरजे प्रगतीसोबत. तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. जसं मी म्हटलंय की इतर गीतं पाठवा जेणेकरून फरमाईशीमध्ये आपण दुसरी गीतं ऐकूयात. तर आज बरीचशी नवीन देखील गीतं आले, छान वाटतंय मला. अशी गीतं देखील येणं खूप गरजेचं आहे कारण की 30-30 रोज 90s गीतं आपण ऐकतोय. तर यानंतरची फरमाईश देखील खूप छान अशा केकेंच्या गीतासाठी. केके आज नसले पण त्यांचा व्हॉइस, ओ माय गॉड, एवढा गोड त्या माणसाचा व्हॉइस आहे. त्याची गाणी अशी मनात घर करून कुठेतरी बसलेली आहेत. तर त्यातलंच एक गीत आहे जे खट्टा मिठा या चित्रपटातील मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये ठरलं होतं. तर हेच गीत आज आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात. थँक्यू सो मच सर. अक्षय सर अक्षय माळी तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली हिंगणगाव येथून पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. सलून शॉपमध्ये रेडिओ तेरणा गाणे ऐकले. मी सुद्धा ॲप डाऊनलोड करून घेतला आहे. मला माहिती प्रवीण म्हणजेच शंकर सपकाळ यांनी दिली आहे. तर शंकर सर थँक्यू सो मच नवीन श्रोते जोडल्याबद्दल. आणि आज मला केकेंचं गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर. असंच ऐकत चला आणि फरमाईशमध्ये देखील इन्वॉल्व्ह होत चला. ऐकूयात अक्षय माळी सरांची खट्टा मिठा या चित्रपटातील केकेंच्या आवाजातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे वाजतात 1:27 आणि मी आर्ष प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर यानंतरची फरमाईश आता जाऊया तर जो चित्रपट मराठीमध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता आणि त्यामुळे संजय जाधव हे बरेचसे फॉर्ममध्ये आले होते. तो चित्रपट त्यांचा होता, अगदी यूथवरती काढला होता त्यांनी चित्रपट दुनियादारी. नावातच सगळी दुनियादारी समजते. तर ज्यामध्ये खूप मोठे असे कलाकार घेऊन त्यांनी हा चित्रपट केला होता. खूप छान गीतं दिलीत त्या चित्रपटांनी, एक वेगळी स्टोरी घेऊन यूथवरची आणि एक फ्रेंडशिपवरती ही जी स्टोरी आहे ती खूप छान, सर्वांना खूप आवडली होती. सगळी गाणी खूप आवडली होती. डायलॉगबाजी असेल ती देखील सर्वांच्या लक्षात राहिली, दिग्या सगळ्यांच्या लक्षात राहिला. प्रत्येक डायलॉग जे असतील ते वेगवेगळे होते आणि त्याच्यामुळे तो चित्रपट यूथमध्ये देखील तेवढाच आवडला गेला. तर असंच हे गीत बऱ्याच दिवसानंतर

आले होते. तर जसंच आज ऋषी सरांनी देखील तसं सरप्राईज केलं की मेसेज पाठवला त्यांनी देखील, थँक्यू सो मच ऋषी सर. संगमनेर येथून आपले नियमित श्रोत आहे, ते म्हणतात हाय प्रगतीताई कशी आहेस, मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात. तर खास मैत्रिणींचा बर्थडे आहे, खासम खास. ओके, तर अश्विनी त्यांचं नाव आहे. तर 11वी आणि 12वी एकत्र होतो आणि आज त्या मैत्रीला 11 ते 12 वर्ष पूर्ण झालेत, पण आमची मैत्री अजूनही तितकीच घट्ट आहे. वेळ बदलला आहे, आयुष्य बरेचसे बदल झाले आहेत, पण काही नाती अशी असतात की ती वर्षानुवर्ष तशीच जपली जातात. आमची मैत्री त्यापैकीच एक आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त एक गीत ऐकायचं आहे, श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या सुरेल आवाजात हे गीत असून, कृपया हे गीत माझ्या बेस्टीसाठी म्हणजेच अश्विनी आणि सर्व श्रोत्यांसाठी वाजवावं. अश्विनीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमची मैत्री अशीच कायम टिकून राहो आणि तिच्या आयुष्यात आनंद, यश आणि भरपूर सुख येऊ. तर अश्विनीला आमच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा, आरजे प्रगतीकडून, रेडिओ तीर्णाकडून देखील अश्विनीला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमची मैत्री जी आहे ते नक्कीच अशीच वर्षानुवर्ष दोघांची एकत्रित राहावं, असंच तुमच्या दोस्तीतलं मित्रप्रेम जे आहे ते असंच राहावं. आणि जे 11-12 वर्ष आता तुम्ही म्हणताय ती अशीच वर्षानुवर्ष तुम्ही जपावीत, कसलाही मैत्रीत विवाद होऊ नये अशी आशा करते अश्विनीकडून, की तुम्ही इतक्या वर्ष तुम्ही एकत्र राहिलात तर आता नक्कीच हे आयुष्य भर मैत्री जपाल, ही आशा मी नक्कीच दोघांकडून व्यक्त करते. आणि खास सरांना गीत ऐकायचं आहे दुनियादारी या चित्रपटातील, टिक टिक वाजते ठोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, असं जे गीत होतं सोनू निगम श्रेया घोषाल यांच्या आवाजातील, आणि त्यातली कडवी बरीचशी गाजलेली आहेत. त्याच्यातलं एक कडवं म्हणते,

0: पळ्यांचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात।
1: तर ऐकूयात खास अश्विनी मॅडमसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश खास ऋषी सरांकडून।

0: चला तर बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. आणि पुढची फरमाईश जे आहे, गीत गोलमाल या चित्रपटातील गीत आहे. किशोरदांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे जे कधी कधी आपण गुणगुणतो. आणि वाला जाने वाला हे, म्हणून प्रत्येक क्षण हा जगला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक क्षणामध्ये जो भविष्यकाळ आहे तो आपण वर्तमान काळातला, वर्तमान काळ आपण जगला पाहिजे. भविष्याची चिंता आपण नेहमी करत राहतो. आणि असंच एक गीत पुढचं आहे. सुहास शिंदे सरांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आलेली आहे गोलमाल या चित्रपटातील. तर ते म्हणत आहेत, नमस्कार प्रगती मॅडम. नमस्कार सर, आज मी खूप दिवसानंतर मेसेज करत आहे. आज माझा अतिशय जवळचा खूप खास अशा फ्रेंडचा बर्थडे आहे. आज बर्थडे भरपूर जणांचे आहेत, आय थिंक सो. अमेय असं त्यांचं नाव आहे, रेडिओ तीर्णाकडून. अमेय सरांना खूप साऱ्या बर्थडे विशेष. आणि त्या मॅडम आहेत, ती गोव्याची आहे. ओके, तर अमेयला आज आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि लोकप्रिय रेडिओ तेरणातर्फे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. अमेय, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुला सुख, शांती, समाधानी, आरोग्य, ऐश्वर, भरभराटीचे लाभ हो अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छुक आहेत साई, आदी, श्रद्धा. तर नक्कीच सुहास सर, अमेय मॅडमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि खास त्यांनी गीत गोलमाल या चित्रपटातील पाठवलं. थँक्यू सो मच सर. खास ऐकवायत अमेय मॅडमसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.
1: ना तुम ठहरे न मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा.

आपण एकदा हात रेडिओ उतरणं 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. सुंदर असं किशोरदांच्या आवाजातील गीत आत्ताच आपण ऐकलं, तसंच पुढची देखील फरमाईश शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडेल यांच्या आवाजातील गीत आहे. तेरी मेहरबानी हा चित्रपट आहे, खूप सुंदर असा चित्रपट आणि त्यातलं हे गीत देखील खूप गोड आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आलेले आपले नियमित श्रोते आहेत रफिक इनामदार सर आणि त्यांचा पूर्ण परिवार पानगाव तालुका बार्शी येथून. तर ऐकूयात रफिक सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

तेरी मेहरबानी या चित्रपटातील हे सुंदर असं गीत. आणि आज अचानक असे सरप्राईज आपल्या एका श्रोत्यांनी केलेला आहे, जे लातूरचे सर आहेत, जे मंगळवार टू मंगळवार फरमाईश पाठवत असतात, तर त्यांच्यासोबत बातचीत करणारच आहोत. आपल्या श्रोत्यांना सरप्राईज आहे, त्यांच्यासोबत थोडीशी बातचीत करणार आहे. पण तत्पूर्वी एक फरमाईश घेते, दत्तात्रय बागल दारफळ सिन्हा येथून मित्र शुक्राचार्य बारबोले 20 साल बाद या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. त्यांची देखील बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे. तर आपले श्रोते 20 साल बाद या चित्रपटातील नेहमी गीतं पाठवत असतात, तर आज दत्तात्रय बागल सरांना हे गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात दत्तात्रय सर आणि त्यांचे मित्र जे आहेत शुक्राचार्य बारबोले सर यांची 20 साल बाद या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर जसं म्हटलं, आपल्या श्रोत्यांनी सरप्राईज दिलेला आहे. आज येऊन सकाळीच मेसेज आला आहे सरांचा की ते आज धाराशिवला येत आहेत आणि भेटणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि असे श्रोते आपले मंगळवार टू मंगळवार फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत रंगनाथ क्षीरसागर सर, सिद्धेश्वर नगर लातूर येथून. तर सरांचं पहिल्यांदा रेडिओ तेरणामध्ये सर मी खूप स्वागत करते.
1: नमस्कार.
0: तर कसं वाटतंय आज रेडिओ तेरणात येऊन?
1: खूप खूप आनंद वाटतोय.
0: तर कसं वाटलं आज मला भेटून? पण रोज आवाज ऐकता आज भेटला.
1: आज समक्ष भेटून खूप का प्रसन्न वाटले.
0: तर मग रेडिओ तेरणा कधीपासून ऐकताय तुम्ही?
1: एक 5 वर्षापासून ऐकतोय.
0: अच्छा, मग 5 वर्षापासून माझा आवाज तुम्ही ऐकताय.

0: आणि आज तुम्ही रेडिओ तेरणाला व्हिजिट केली. तर मग सर तुम्ही जॉब काय करत होता?
1: नाही, मी सिक्युरिटी गार्ड म्हणून सर्व्हिसला होतो.
0: ओके, कुठे?
1: लातूरमध्येच.
0: लातूरमध्ये. हे किती वर्ष झालं तुम्ही काम करताय सर?
1: सोडून 10 वर्ष झाली.
0: बापरे. मग घरी कोण कोण असत?
1: घरी आम्ही दोघे आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत.
0: सगळे सुखी परिवार आहे?
1: सुखी, सुखी परिवार.
0: सगळं व्यवस्थित आहे घरी?
1: हो हो.
0: आणखीन मग काय वाटतं रेडिओ तेरणाबद्दल?
1: खूप आनंद वाटतो. सकाळपासून गाणी ऐकायला, भक्ती गीत सकाळी सकाळी ऐकायला भेटतात. आणि दुसरे कार्यक्रम खूप आहेत, सगळे चांगले चांगले गाणी ऐकायला भेटतात आम्हाला.
0: म्हणजे सरांचं असं आहे की त्यांची फक्त मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते, आणि मंगळवारी खास ते सांगतात की कोणता कार्यक्रम आज त्यांनी ऐकला, कशावरती कार्यक्रम होता, थीमवरती. परत शिवार वार्ताबद्दल देखील सांगत असतात, तसं स्वरबहारबद्दल देखील सांगतात. आणि खास करून क्लासिक रेडिओ शो त्यांना फार आवडतो आणि मिस्टर शो खूप आवडतो.
1: दोन कार्यक्रम आवर्जून ऐक तुम्ही.
0: ते त्यांना खूप खास आवडतात, बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शो. ते भरभरून लिहित असतात नेहमी क्लासिक आणि रेडिओ शो बद्दल देखील. तर सर खूप छान वाटतंय आज येऊन, आणि अचानक आज कसं काय घेणं झालं हे पण आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: बाचीकडे बोलावलं होतं, त्याच्यामुळे आलो.
0: म्हणजे काय म्हणतात की आपले सर सगळे म्हणतात ना आता क्रेज सुरू आहे, धोंडे जेवण धोंडे जेवण. तर सर देखील खास धोंडे जेवणासाठी आले होते, भाचींनी त्यांच्या खास बोलवले त्यांना जेवणासाठी, आणि सर तेवढ्यात देखील वेळ काढून खास रेडिओला मला भेटण्यासाठी आलेत. तर सर खूप आनंद झाला तुम्हाला भेटून, आणि खूप छान देखील वाटलं मला भेटून.
1: मला पण खूप आनंद झाला.
0: तर मग आपल्या श्रोतांबद्दल, आता खरं तर श्रोते देखील आपले लाईव्ह आहेत, तर आपले श्रोते जे म्हणतायत की सगळेजण तुम्हाला नमस्कार करतायत, स्वागत आहे म्हणतायत, सुंदर तुमचं राजप्पा दादा म्हणतायत, तसंच बरेचसे श्रोते आहेत ते सांगतायत की रंगनाथ सर देखील आपले नियमित श्रोते आहेत असं सांगतायत. तर सर आज मग लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आहात, तर आज कोणतं गीत तुम्हाला लाईव्ह मध्ये ऐकायला आवडेल? आज खरं तर सरांची फरमाईश नाहीये, पण सर आलेत म्हणून मी खास त्यांना सांगते की आज फरमाईश द्या म्हणून.
1: मन करार आहे प्रसन्न.
0: मन करार आहे प्रसन्न. आज बऱ्याच श्रोतांनी एकादश आहे असं देखील सांगितलंय, एकादशी आहे, त्यानिमित्त देखील सरांना आज हे गीत ऐकायचं आहे. संत तुकाराम यांचं हे गीत आहे आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज आहे. बरीचशी गीतं सुमन कल्याणपूर यांनी गायली आहेत आणि आपल्याला ती माहीत नाही, त्यामधलंच एक हे देखील गीत आहे जे वाटत नाही त्यांनी गायलंय, पण सुमन कल्याणपूर यांच्याच आवाजात हा सुंदर असा अभंग आहे. तर रंगनाथ सर तुमचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही इथे आलात मला खास भेटण्यासाठी. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून.
1: धन्यवाद. धन्यवाद दीदी.
0: असंच प्रेम करत रहा आणि ऐकत रहा रेडिओ 90.4 FM.
1: सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा, आणि खरं तर आपले जे श्रोते आहेत त्याच्यावरती आत्ता आपण लाईव्ह जे बातचीत केली त्याबद्दल कुबेर सर म्हणतायत की शिरसारकर सरांसोबत केलेली बातचीत खूप आवडली, माझे खूप जवळचे मित्र आहेत ते, असं देखील सांगितलं. तसंच झिंगडे सर देखील म्हणतायत की रंगनाथ सरांचं आपल्या रेडिओ उत्तीर्णाच्या टीममध्ये खूप स्वागत आहे. तर असंच अनंत कुलकर्णी सरांनी देखील रंगनाथ सरांना नमस्कार सांगितला आहे. तर असे आपले श्रोते आहेत जे लाईव्ह ऐकतात आणि खरं तर ग्रुपमध्ये देखील ते ॲड आहेत. तर आज येऊन त्यांनी सरप्राईज दिलं, खूप आनंद मला देखील झाला की असं अचानक आपले श्रोते येतात. पण सारखं सांगत असते मी की एक दिवस मला आधी सांगत चला, मी इथे असतो नसतो त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात की तुम्ही येता आणि मग कधी भेट नाही झाली तर तुम्हालाच नाराजगी होते. पण हरकत नाही, सरांना माहिती होतं मी आज असणार आहे त्यामुळे ते आलेत. तर पुढची फरमाईश घेऊयात सचिन झेंगडे सरांची, जे आहेत भांबेवाडी येथून. तर आशा भोसले यांच्या आवाजातील त्यांना गीत ऐकायचं आहे गुलछडी या चित्रपटातील. खूप सुंदर असं त्यांनी देखील गीत पाठवलं आहे. आणि या चित्रपटात दिसतात सुषमा शिरोमणी आणि त्यांच्यासोबत दिसतात अशोक मामा. खरं तर अशोक मामांना हिरो बनवण्याचं काम मला वाटतं खास करून सुषमा शिरोमणी यांचा खूप मोठा वाटा आहे त्यात, कारण की त्यांचे बरेचसे चित्रपट हे अशोक मामांसोबत आहेत आणि तिथूनच अशोक मामांना चित्रपटांमध्ये हिरो म्हणून घेण्यात आलं असावं असं मला वाटतं. कारण की जेव्हा ते दादा कोणके यांच्यासोबत काम करायचे तेव्हा ते साईड ॲक्ट्रेस त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांनी, पण सुषमा शिरोमणी यांनी त्यांना हिरो बनवलं आहे त्यांच्या चित्रपटामध्ये. तर अशा ॲक्शन क्वीन ज्यांना मी म्हणते मराठीतल्या, अशा सुषमा शिरोमणी यांच्या गुलछडी या चित्रपटातील हे गीत आहे. तर आपले नियमित श्रोते आहेत सचिन झेंगडे सर आणि त्यांच्यासोबत सर्व त्यांचे मित्र देखील आहेत. तर ऐकूयात सचिन सरांची सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एक आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि हे खास गीत सचिन सरांनी का पाठवलं माहिती आहे? आज शिवार वार्तामध्ये त्यांनी हे गीत ऐकलं होतं. म्हणजे किती मन लावून सचिन सर कार्यक्रम ऐकतात हे मला आज कळलं की सकाळी शिवार वार्तामध्ये त्यांनी गाणं ऐकलं होतं गुलछडी या चित्रपटातील. मी हे गीत दिलं होतं शिवारनंतर आणि सरांनी आज फरमाईशमध्ये पाठवलं. क्या बात आहे. अशीच देखील श्रोता आहेत जे लाईव्ह सगळेच कार्यक्रम प्रत्येक गाणं ऐकतात म्हटल्यावर काय बोलावत आपल्या श्रोतांचं, इतकं प्रेम रेडिओवरती आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात अनिल परदेसी संगीता, अनिल परदेसी, पिहू परी, पूजा प्रीती, रंजिता, विकास प्रणव, सुनील आकाश स्वरा डोडो असं त्यांनी पाठवलंय. भालकी कर्नाटक येथून आपले नियमित श्रोते आहेत. सनम या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत अनिल परदेसी सर आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीची या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईश त्यांनी जी पाठवली आहे याचा नक्कीच आनंद घेऊयात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश करूयात खास. आज एकादशी आहे, त्यानिमित्त आपले श्रोते आज पांडुरंगाची देखील गीतं पाठवत आहेत. असंच एक गीत आहे जे भीमसेन जोशी यांच्या आवाजातील आहे आणि ते गीत सर्वांनाच फार आवडतं. खूप छान असं गीत आहे. सॉरी, सुधीर फडके यांचं गीत आहे ते. आणि सुधीर फडकेंनीच म्युझिक दिले आणि गदी माडगुळकरांचं गीत आहे. खूप छान असं हे देखील अभंग आहे. हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते देखील आहेत त्यामध्ये आणि गुळपोळीचे देखील श्रोते आहेत जे बरेच दिवस झाले मला फरमाईश पाठवत आहेत. लक्ष्मण काशीतसर, महेश जाधव, दाजी शंकर गोरे, विजय गोरे, आकाश चिकणे हे सर्व श्रोते आहेत गुळपोळी येथून. आणि तसंच आपले दुसरे देखील श्रोते आहेत, त्यांना हे गीत ऐकायचं आहे. आता इतके मॅसेज आले, मॅसेज खाली गेलं होतं सरांचं. तर हे देखील सर गुळपोळीवरूनच आहेत. सध्या द्राक्षबागेमध्ये काम चालू आहे. आम्हाला आज एका दशीनिमित्त गाणं ऐकायचं आहे. तर नाना शिंदे, महेश चव्हाण, महेश सचिन शिंदे, संतोष गायकवाड, सर्व कामगार संघटना असं त्यांनी पाठवलं आहे. आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच सर एकादशीनिमित्त सरांना देखील आज हे गीत ऐकायचं असं त्यांनी सांगितलं आहे. ऐकूयात आपले जे गुळपोळीवरून श्रोते आहेत त्यांची व्हॉट्सअप फरमाईश.

त्याला सुंदर असा हा देखील अभंग, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे सुंदर असा अभंग ऐकायचं होतं. आपले नियमित श्रोते आहेत व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर धाराशिव येथून, आज त्यांना देखील एकादशीनिमित्त हे गीत ऐकायचं होतं असं त्यांनी सांगितलं. तर यानंतरची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश. शुभ दुपारताई, आम्हाला उपासना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. प्रल्हाद रावळकर, शफीक सय्यद, प्रकाश वाघमारे, नंदू कदम. तर सर म्हणतात नेहमी एक थॉट पाठवतात जो खूप रिलेट करतो आपल्या जीवनाबद्दल, जीवनाशी खूप रिलेट करणारा असतो तो असतो. आज त्यांनी असं पाठवलं की सौंदर्याचा काळ असतो, उरलेला प्रवास मात्र स्वभावाने पूर्ण करावा लागतो. क्या बात आहे, खूप सुंदर सुविचार पाठवला सर तुम्ही, खूप छान, मला खूप आवडला. म्हणजे प्रत्येक त्यांची वाक्य मला फार आवडतात जेव्हा ते पाठवतात. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे दर्पण या चित्रपटातील. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत प्रल्हाद रावळकर सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश उदित नारायण श्रेया घोषाल यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आलेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर श्रोत्यांची फरमाईश रवींद्र अनाप अहिल्यानगर. मी नियमित भाग घेत असतो पण यावेळी माझी फरमाईश बरेच दिवसानंतर देत आहे. तर कार्यक्रम खूप छान असतात. दररोज मी रेडिओ तेरणा गावाकडे आलेलो आहे आत्ता सध्या आणि ऊन खूप जास्त आहे. आता वावरात आंब्याच्या झाडाखाली बसून रेडिओ तेरणाचा आनंद घेत आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि माझ्या भाचा देखील आहे सोबत, गौरव ताजणे, चेतन ताजणे, अरोही अनाप, ओवी अनाप असं त्यांनी पाठवलंय. तर बऱ्याच दिवसानंतर रवींद्र सरांची फरमाईश आली आहे. तर आज त्यांनी एक ट्रेंडिंग ठरलेलं गीत आहे क्रिश या चित्रपटातील गीत पाठवलंय. उदित नारायण, श्रेया घोषाल यांचा आवाज, राजेश रोशन यांचं म्युझिक आणि नाझीर फर्ज यांचं हे गीत आहे. तर ऐकूयात ही सुंदर अशी क्रिश या चित्रपटातील फरमाईश रवींद्र अनाप सर आणि त्यांच्या फॅमिलीची ही व्हॉट्सअप फरमाईश.

सध्या क्रिश या चित्रपटातील हे सुंदर असं गीत जे आहे ते ट्रेंडिंग चालू आहे. प्रत्येक आता स्क्रोलिंग करताना हे रील्स आपल्याला दिसत असेल. तर पुढची फरमाईश घेऊयात, ज्यांची गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते असे बऱ्याच दिवसानंतर श्रोते आपल्याला पाठवणारे, ते म्हणजे आज नाव नाही पाठवले सरांनी, फक्तच गीत आज घेते म्हटलं होतं मी त्यांना, तर त्यांनी फक्त गीत पाठवले. तर असे आपले श्रोते आहेत तुळजापूरवरून इथून आहेत तायाप्पा लोकेसर वानेवाडी तालुका तुळजापूर येथून, तर आपले नियमित श्रोते आहेत ते देखील. तर आज त्यांना एक गीत ऐकायचं आहे. उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या आवाजातीलच हे सुंदर असं गीत आहे. हे देखील गीत आपण पहिल्यांदा प्रसारित करणार आहोत आपल्या रेडिओ तेणावरून. तर ऐकूयात तायाप्पा सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश 2:35 होत आहेत की यानंतरची फरमाईश बरेच दिवस बराच वेळ झाला म्हणजे कालपासून सर फरमाईश करतात असे आपले श्रोते आहेत पण त्यांची काल पण फरमाईश नाही पूर्ण झाली आहे तर आत्ता पूर्ण करते आज ते म्हणतात हाय मॅडम आमच्या गावाचे डेपोटी बाळराजे चिकणे यांचा बर्थडे आहे त्यांचे दोस्त सरपंच कृष्णा चिकणे गणेश बारावकर मोहम्मद चिकणे ओंकार पाटील निलेश चिकणे प्रशांत मचाले चंदू टोंपे आज बऱ्याच दिवसानंतर ही नावं वाचलेली आहेत बरं कमी खूप दिवसानंतर आपले गुळपुळीचे श्रोते आहेत हे सर्व तर यांना आज गीत ऐकायचं आहे त्यांच्या बर्थडे निमित्त असं म्हणतात नक्कीच त्यांना रेडिओ तेनाकडून खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात बाळराजे चिकणे यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सर रेडिओ तेनाकडून आणि खास त्यांच्यासाठी ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश

चला तर विष्टर्केला पुढची फरमाईश घेऊयात. नमस्कार प्रगती मॅडम, मी गारगोटी कोल्हापूर येथून बोलत आहे. अमित सावंत सर, बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश. त्यांना राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. उदित नारायण यांचा आवाज आहे, यांच्या आवाजात पण आहे, आणि अलका याज्ञिक यांच्या देखील आवाजात आहे, पण त्यांना उदित नारायण यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. मी रेडिओ तिरण्यांमधील सर्व कार्यक्रम ऐकत असतो, आज माझी फरमाईश पूर्ण करा. तर थँक्यू सो मच सर. आणि मगाशी सांगायचंच राहून गेलं की प्रत्येक वेळेस आपले श्रोते येताना मला काही ना काही घेऊन येत असतात. तसंच रंगनाथ सरांनी सुद्धा सुंदर असं काहीतरी मला खायला आणलं आहे, तर थँक्यू म्हणते रंगनाथ सर. प्रत्येक वेळेस मी श्रोतांना सांगत असते की नका आणत चालू जाऊ काही, पण त्यांचं प्रेम जे आहे ते असंच येत असतं. बरे तसंच म्हणजे आपले राक्षी मामा देखील प्रत्येक वेळेस येताना मला खाण्यासाठी घेऊन येतात ते, आणि त्यांचं भरभरून जे प्रेम असतं ते खाण्यात खाताना मला जाणवत असतं की ते प्रेम करतात एवढं प्रेम, आणि ते माझ्यासाठी काहीतरी आणतात. तर आज रंगनाथ सर देखील आलेत, पहिल्यांदा आले ते, म्हणून ते म्हणतात की आज पहिल्यांदा आलो म्हणून काहीतरी घेऊन यायचं होतं. तर असे प्रेम करणारे आपले सगळे श्रोते वर्ग आहेत जे येतात आणि त्यांचं प्रेम देऊन जातात. थँक्यू सो मच सर याबद्दल देखील. तर ऐकूयात अमित सावंत सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

सर, आज बरीशी गीतं आमिर खान यांच्यावर आली आज, आणि पुढची देखील फरमाईश बाजी या चित्रपटातील गीत. पुन्हा एकदा आमिर खान, ममता कुलकर्णी दिसतात बाजी या चित्रपटातील या गीतामध्ये. तर हे गीत देखील आपण आज पहिल्यांदा प्रसारित करत आहोत आपल्या रेडिओ तेरणामध्ये, व्हॉट्सअप फरमाईशमध्ये. तर श्रोत आहेत रमाकांत भोसले, राहणार फलटण सातारा येथून. मी तुमचे कार्यक्रम ॲपद्वारे दिवसभर ऐकतो आणि मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात असं सरांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर. आणि बाजी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे तर नक्कीच सर, बऱ्याच दिवसानंतर तुमची फरमाईश आलेली आहे तर नक्कीच पूर्ण करते. ऐकूयात रमाकांत भोसले सर, राहणार फलटण सातारा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश जावळे दुमाला धाराशिव येथून आलेली आहे. पहिल्यांदा रवींद्र अर्जुन नावडकर, चैतन्य रवींद्र नावडकर, ते म्हणतात आय लिस्निंग युअर प्रोग्राम फॉर डेली. ओके, ते रोज रेडिओ त्यांना ऐकतात असं त्यांना सांगायचं आहे आणि त्यांना सत्यमेव जयते या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ त्यांनासोबत कनेक्ट झालात. ऐकत रहा आणि रहा रेडिओ त्यांना 90.4 FM. ऐकूयात रवींद्र सर आणि चैतन्य सरांची व्हॉट्सअप फॉर मायश.

चला, यानंतरची फरमाईश फार गीत आवडतं मला, तिथे मला देखील ते, आणि स्वामींचं गीत आहे, एक खूप एनर्जी देतं हे गाणं, सर्वांनाच आजकाल ते खूप आवडतं गाणं. तर हेच गीत ऐकायचं आहे. मनोज उमाकांत मठपती बोलतो आहे लोहारा येथून. मॅडम, आमचा पत्ता आहे इंदिरानगर लोहारा तालुका लोहारा धाराशिव येथून. तर नक्कीच सर, आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत दीपक राजमाने, पिंटू लोखंडे. तर ऐकूयात, नियमित श्रोते आहेत मनोज उमाकांत मठपती, दीपक सर, दीपक राजमाने सर आणि पिंटू लोखंडे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला खूप छान अशा गीतांचा आत्ताच आपण ऐकलं, ते गीत खूप सुंदर आहे, मला खूप आवडतं ते गीत, एक वेगळी एनर्जी देतं ते गीत देखील. तर अशाच पुढची फरमाईश आहे, आज एकादशीनिमित्त गीत ऐकणारे बरेचसे श्रोते होते, तर त्यामध्ये एक आणखीन एक श्रोते आहेत आपले राजेश चवाळे सर व सर्व चवाळे परिवार कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथून आपले नियमित श्रोत आहेत. ते म्हणतात, सध्या अधिक मास चालू असून या महिन्यातील धार्मिक दृष्टीने फार महत्त्व दिलं जातं आणि त्यात आज कमला एकादशी आहे, त्यानिमित्त आम्हाला एक गीत ऐकायचं आहे विठुरायाचं. तर एक गीत जे खूप छान गीत आहे विठू माऊली, तर तेच गीत आज आपण सरांना ऐकायचं आहे. ऐकूयात राजेश चवाळे सर आणि चवाळे परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला याच गीतासोबत मी आर्ज प्रगती इथेच थांबते. वाजताय 3:04, अगदी वेळेवर होते, अगदी वेळेवर जाते. ज्या श्रोतांच्या फरमाईश राहिल्या त्यांना सॉरी म्हणते, कारण की वेळ पुरत नाही आपल्याला, तर वेळेअभावी जाते. उद्या नक्कीच भेटूयात आणि अशाच सुंदर गीतांसोबत भेटूयात. 30-30 गीतं न पाठवता नक्की श्रोते वेगळी गीतं पाठवतील अशी आशा करते आणि याच आशेवरती भेटते उद्या. तर ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्यात, अशा श्रोत्यांनी आता उद्या पाठवायच्या आहेत, जेणेकरून आपले जे आज ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण झाल्या 4 दिवसानंतर त्यांनी देखील पाठवायचे आहे फरमाईश, जेणेकरून इतर देखील श्रोत्यांना आपल्या या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करता येईल. तर भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ

0: मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
1: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
0: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे.
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना त्यांचा हा जो यशाचा मार्ग असतो ते आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि आपण याच पद्धतीनं ही प्रेरणा घेत असतो त्यांच्या या अनुभवातून। तेव्हा आज आपण याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री किशोर दिगंबर कांबळे यांना। ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत, औसा जिल्हा लातूर येथील। त्यांनी 2011 साली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे। ते सध्या धाराशिव इथेच आपल्या जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी वायरलेस सेक्शनमध्ये ते कार्यरत आहेत ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून। पण त्याच्या अगोदर त्यांनी 5 वर्षे लेक्चरशिप पण केलेली आहे पॉलिटेक्निकला, तेही आपण समजून घेणार आहोत आणि एकूणच त्यांची जर्नी कशी आहे ते आपल्याला ऐकायला निश्चितच आवडणार आहे। तेव्हा किशोरजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: ठीक आहे, धन्यवाद सर।
1: जसं की मी आता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, आम्हाला तर खूप अमेझिंग ही गोष्ट वाटते की तुम्ही IT आणि 2011 तुम्ही हे असताना म्हणजे पासआउट असताना इंजिनिअरिंगमधले सध्या ASI म्हणून काम करता याच्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये, तर हे एक अमेझिंग गोष्ट आहे। पण मला एक सांगा की 2011 तुम्ही तेरणा अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतच येत आहात।
2: हा, तर 2011 पासआउट झालेलो आम्ही, तर त्यावेळेसचं कॉलेज आणि ह्यावेळेच्या कॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे। आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली सुरुवातीला गेटमधून येताना।
1: कशाची पॉझिटिव्ह एनर्जी?
2: म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्या जवळपास एक 3-4 वर्ष स्पेंड केले आहेत आपल्या लाईफचे, त्यामुळे गेटमध्ये एंट्री केल्या असं एक पॉझिटिव्ह वाईब्स आली आहे। आणि एक अचानक त्यावेळेस काळ आठवला आम्हाला, आमचा 2009-10-11 जे आम्ही केले होते आमचे फ्रेंड सर्कल वगैरे। आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये जाऊन भेटावे ॲज ॲल्युमिनी म्हणून, म्हणजे आपले एक आठवणी जे आहेत त्या आठवणीला एक उजारा किंवा एक आपल्याला एक इन्स्पायरेशन मिळतं त्या कॉलेजमधून की आपण कशी त्या लाईफ स्पेंड केली वगैरे काय। त्यामुळं सहज मित्राला माझा लक्ष्मण कांबळे सोलापूरून आला, तो म्हणला की चला आपल्या कॉलेजवर जाऊन भेटून येऊ। मग आज सुट्टी पण होते लक्ष्म्याची, त्यामुळे योगायोगाने चांगला दिवस आहे म्हणून आम्ही आलो खास आवर्जून कॉलेजला भेटण्यासाठी। आता आमचे शिक्षक वगैरे त्यावेळेचे आहेत काही जण, त्यांना पण भेटून जायचं होतं, पण योगायोगाने आम्हाला पण हे छान वाटले आयडिया आहे FM आपल्या कॉलेजमध्ये जे FM चालू झालं आहे 90.4 FM, हे सुरुवात 3 वर्षापासून आहेत म्हणला तुम्ही, त्यामुळं मस्त वाटलं आम्हाला पण। त्यावेळेस जर असतं तर आणखीन छान वाटलं असतं, आमच्या वेळेस जर झालं असतं तरी।
1: म्हणजे तुम्हाला काय पार्टिसिपेट करताना
2: पार्टिसिपेट करायला असतं, आमचे जे काय शेअर आहेत किंवा थॉट्स जनतेसमोर गेले असते, पण मस्त वाटत आहे आता पण कॉलेजमध्ये येऊन।
1: तुम्ही 2011 पासआउट झाला म्हणजे 2007 ऍडमिशन घेतलेलं असणार आहे?
2: हा, 2007-08 घेतलेलं,
1: 8-8 म्हणजे तुमचं काय डायरेक्ट सेकंड इयर?
2: डायरेक्ट सेकंड ऍडमिशन होतं।
1: अगोदर पॉलिटेक्निक केलं?
2: अगोदर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला होता लातूरला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरमध्ये PLGPL ला डिप्लोमा केला। आणि त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मला बाहेर जायचं नव्हतं, आणि माझे फ्रेंड्स पण होते इथे तेरणाला आणि सांगितले की तेरणा कॉलेज चांगले आपलं मस्त, आणि त्यावेळेस कॅम्पस वगैरे चांगले, रिक्रुटमेंट वगैरे चांगली होती, त्यामुळे मी एकच ऑप्शन दिले कॅप थ्रू फॉर्म होता तेरणा कॉलेज आणि IT आणि कम्प्युटर दोनच ब्रँच, बस दुसरा कुठला फॉर्म बस भरायला नाही, म्हणजे ऑनलाईनमध्ये ऑप्शन दिले नाही, आणि पहिल्याच लिस्टमध्ये लागून गेले तेरणा।
1: अच्छा,
2: कारण मला बाहेर कुठे जायचं नव्हतं जीएसटी
1: सोडून, डायरेक्ट इथं सेकंड इयरला
2: आले, सेकंड इयरला आलो तिथे।
1: अच्छा अच्छा, मग पॉलिटेक्निक केल्यानंतर कधी असं जॉबचा नाही विचार केला होता का? डिग्री
2: कारण कम्प्युटर फील्डमध्ये ऍक्च्युली डिप्लोमावर जॉब भेटत नाही आणि जरी भेटले तर असं त्या लेवलचे स्केल किंवा पेमेंट नाही भेटत, म्हणून त्यासाठी डिग्री करणे कंपल्सरी आहे।
1: अच्छा,
2: म्हणून डिग्री करण्यासाठी मग खास ऍडमिशन घेतली इथे।
1: तुम्ही ज्यावेळेस इथं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, डिग्री सुरू केली, तुमचे मित्र पण इथं होते असं तुम्ही म्हटलात?
2: हा, मित्र म्हणजे आमच्या कॉलनी मधले मित्र होते पण ते सिनियर होते इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे.
1: अच्छा, मग तुमचं इथलं एज्युकेशन कसं सुरू झालं? तुमचं एकतर पॉलिटेक्निकचा बॅकग्राऊंड होता समजा, पण इथं तुम्ही जे तुमचं दररोजचं रेग्युलर स्टडीचा विषय असेल, अकॅडमिकचा असेल, ते कसं राहिलं ते सांगा.
2: आपण सुरुवातीला आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मग इथं हॉस्टेल आहे, हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं मिळून गेलं आणि डायरेक्ट सेकंडरीला असल्यामुळं जे काय सब्जेक्ट आहेत सेकंडरीला ते ऑलरेडी आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये झालेच होते, त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरचं जे का पहिलं इयर आहे सेकंड इयर म्हणजे त्यामध्ये काही अडचण आली नाही, म्हणजे अभ्यास न करता आमचं सेकंड इयर असंच गेलं कारण तेच सब्जेक्ट होते. फक्त आम्हाला ते थोडं रिफ्रेशमेंट करायचे होते नॉलेज आणि होऊन गेलं. फक्त की मॅथमॅटिक्सला थोडा प्रॉब्लेम आला, मॅथमॅटिक्ससाठी ट्युशन लावले आम्ही तर मसलेकर सर म्हणून होते, मस्त शिकवत होते ते, मग त्यांच्याकडे ट्युशन लावून ते M4 M3 वगैरे काय ती काढून घेतली आणि त्यामुळे डिग्रीचे सेकंड इयर झालं. थर्ड इयरला तर काय आवश्यकता नाही मॅथ्सची, फक्त आम्हाला मॅथ्स थोडा सब्जेक्ट हार्ड वाटायचा, नंतर बाकी लँग्वेज होते, लँग्वेज तर काय मग असेच होऊन गेले मस्त होते.
1: अच्छा, मग हे तुमचे 3 वर्ष कम्प्लीट होत असताना तुम्ही स्वतः काही असा विचार केला होता का की तुम्ही एकतर आय टी बॅकग्राऊंडहून आला होतात, आय टीमध्येच तुम्ही इथं ॲडमिशन घेतलेलं होतं, तर मग तुम्हाला असं काही डोक्यामध्ये होतं का की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे, काय असं काही पुढचं करिअरच्या संदर्भामध्ये तुम्ही काय असं डोक्यामध्ये ठेवलेलं?
2: हां, हे महत्त्वाचा प्रश्न आहे कारण डोक्यामध्ये आता आय टी करत आहे म्हणलं तर डोक्यामध्ये फक्त एकच होतं की आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचं आहे, आय टी कंपनीमध्ये. पण योगायोगानं आमची पास आउट झालं 11 आणि त्यावेळेस एक आर्थिक मंदी, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कमी जॉब मिळायचे, रिसेशन जे आहेत त्यांनाच काढत होते, मग त्यामुळं रिसेशन पण आलं आणि सॉफ्टवेअरमध्ये जॉब नाही. मग आता आपण जॉबलेस राहण्यापेक्षा कुठेतरी आपलं करिअरचे स्टार्टअप करावे म्हणून एक योग आयोगाने लातूरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजवर इंटरव्ह्यू चालू होते, विलासराव देशमुख पॉलिटेक्निक कोळपा, जे सध्याचं MDA कॉलेज आहे MDA, मग त्या कॉलेजला जाऊन इंटरव्ह्यू दिले मी. मग इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं. मग आता एक करिअर चालू करण्यासाठी मी पॉलिटेक्निकला ॲज अ लेक्चर म्हणून जॉईन केलं, कुठे विलासराव देशमुख कॉलेज कोळपा, आता सध्या नाव बदललं आहे कॉलेज, MDA झालं आहे. मग त्यामध्ये लेक्चर म्हणून जॉब भेटला. माझा जॉबलेस राहण्यापेक्षा कुठं जॉब नथिंग काय तर असण्यापेक्षा ठीक आहे म्हणून मी सिलेक्ट केला तो. आणि माझे बरेच मित्र गेले पुण्याला, कोण कोर्स केले सॉफ्टवेअरमध्ये, काही जणांना भेटले पण जॉब, पण सॅलरी अशी कमी जास्त होते, म्हणजे आय टीच्या रिलेटेड सॅलरी एकदम फार कमी होते. नंतर मग मी लेक्चरमध्ये कंटिन्यू केले, नंतर मग माझ्याकडे जिम्मेदारी वाढत गेली आणि HOD हेड ऑफ डिपार्टमेंट केले मला तिथेच, त्यामुळं म्हणजे कसं सोडता आलं नाही ते लवकर. मित्र म्हणत होते ये इकडं पुण्याला ये, आपण आणखीन IIT निघाले तर रिक्रुटमेंट ये लवकर, पण इकडे HOD भेटल्यामुळं सोडता आलं नाही लवकर.
1: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळता राहणाऱ्या औसा येथील आहे, जिल्हा लातूर. 2011 IT ब्रँचमधून त्यांनी इंजिनिअरिंग, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या ESI म्हणून कार्यरत आहेत आणि धाराशिव येथील पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची पोस्टिंग आहे. ते आपण याविषयी पण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचं सगळं लेक्चरशिप वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळा विषय होता, मग अचानकच असिस्टंट सब इन्स्पेक्टर होणं किंवा या डिपार्टमेंटमध्ये वायरलेस सेक्शन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हा कसा योग आला ते सांग.
2: हा, आता पहिली गोष्ट जी लेक्चरशिप होती ती एकतर परमनंट नव्हती कारण पॉलिटेक्निकला कसं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी जर स्टुडंटचं जर ॲडमिशन जर फुल असेल तर मग ते सॅलरी वगैरे दरवर्षी इन्क्रीमेंट जे असते ते इन्क्रीमेंट करायचे किंवा डायरेक्ट काय करायचे ते टर्मिनेट करायचे, म्हणजे शिक्षक काढायचे आणि दुसरे नवीन भरायचे कमी सॅलरीवाले. मग ही ट्रेंड होता प्रायव्हेट पॉलिटेक्निकचा. मग मित्रांनी म्हणलं आता आपल्याला पॉलिटेक्निकला राहण्यापेक्षा आपण काय करू, गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जॉब्स निघायचे त्यावेळेस 12-13 आपण करू म्हणले गव्हर्नमेंटची तयारी. मग त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट ते सोडून दिलं पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. आणि इन बिटवीन एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून आहे, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल असतं जवाहर नवोदय विद्यालय, त्या विद्यालयामध्ये पण आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं पण सिलेक्शन झालं योगायोगानं. तर मधले 2 वर्ष मी जवाहर नवोदय विद्यालय बीड आणि जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी मी ॲज अ टीचर कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला आहे. आणि नंतर मग हा जो आहे तो पण गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रॅक्ट बेस, एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ॲज अ कम्प्युटर टीचर, जे जवाहर नवोदय विद्यालय बीडला केलं 1 वर्ष 2015 आणि 2016 केलं 2016 सिंधुदुर्ग JNV सिंधुदुर्ग. मग 2016 हे ॲड निघाले. मग सिंधुदुर्गला असताना मित्रांनी फोन केला, असे असे ॲड निघाले आहे आणि आपल्या डिप्लोमा बेसवर महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट ESI म्हणजे 1 स्टार ॲज अ ॲसिस्टंट सब इन्स्पेक्टर मिळणार आहे, मग तू भरणार आहे का फॉर्म? मग आम्ही दोघांनी पण भरलो फॉर्म. मग फॉर्म भरल्यानंतर मग एक्झाम झाली आणि आमचं नॉलेज पण होतं प्रिव्हियस, एक्झाम पण झाली, फिजिकल झाले आणि योगायोगानं आपलं सिलेक्शन झालं.
1: याच्यामध्ये पण फिजिकल वगैरे?
2: हां फिजिकल होते.
1: अच्छा, तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटल्यामुळे तुमचं कॉम्प्युटरचं बॅकग्राऊंड, एज्युकेशनचा डिग्री म्हटल्यामुळे असा काही विषय नव्हता?
2: नाही, हे पोस्ट आहे ती डिप्लोमा.
1: अच्छा, ओके, डिप्लोमा,
2: डिप्लोमा बेस्ड पोस्ट होती. आणि एक्झामचा पॅटर्न आपला जो एमपीएससी रिलेटेड आहे तोच, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आहेच. पण ते आम्ही डिप्लोमाचं पॉलिटेक्निक लेक्चरशिप सोडल्यानंतर काही एक वर्ष तयारी केली होती एमपीएससीची, ते आम्हाला कुठेतरी फायद्याचे झाले ह्या एक्झामसाठी. मग त्यामुळे योगायोगाने इकडे वायरलेस सेक्शनमध्ये आज ASI परीक्षा दिली आणि इकडे सिलेक्शन झालं. मग 2017 मी जॉईन केलं.
1: 2017 बरं. मग आता हे 2017 जॉईन केल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि मग ते जॉबचं प्रोफाईल कसं होतं तुमचं?
2: हा, तर 2017 हे वायरलेस सेक्शन हे पुण्याला याचे हेडक्वार्टर आहे, म्हणजे ह्याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पुण्यावरून होते, सगळी पोस्टिंग पण पुण्यावरूनच होते. मग आमचं फिजिकल पण पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पहिली पोस्टिंग भेटली मला बीडला, SP ऑफिस बीड. मग ठीक आहे, मग आपला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे, मेन सॅटिस्फॅक्शन होते गव्हर्नमेंट जॉब. आज पण गव्हर्नमेंट जॉबला एक इज्जत मिळते, मग ती कुठल्या का पोस्टवर असणार. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणून आणि योगायोगाने सॉफ्टवेअरमध्ये पण भरपूर निघाले होते ओपनिंग, आणि इकडे गव्हर्नमेंट जॉब पण सिलेक्शन झालं आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण माझे झाले होते. पण मित्रांना सांगितलं की आज आम्ही चर्चा केली घरी फॅमिलीसोबत, नंतर मित्रासोबत, म्हणले की गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर, सिक्युरिटी ह्याच्यामध्ये मेन रिझन आहे सिक्युरिटी. मग मी जॉईन करून टाकलं बीडला, पहिली पोस्टिंग बीड होती, SP ऑफिसला बीड. पण ह्याच्यामध्ये मेन वर्क आहे टेक्निकल वर्क आहे आमचं, असिस्टंट सब इन्स्पेक्टर वायरलेस सेक्शन आहे SP ऑफिसला, प्रत्येक एक वायरलेस सेक्शन असतं. मग तिथं जे काय टेक्निकल जॉब आहे तो टेक्निकल जॉब होता, म्हणजे आमची सर्व्हिस पोलीस प्रशासनाला आहे, पब्लिकला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला जे काय टेक्निकल असिस्टंट लागते, जसे की वॉकीटॉकी आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशन साठी, मग वॉकीटॉकीची प्रोग्रामिंग आले, एक सेट असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, तो सेटचं एक मंथली जे काय मेंटेनन्स असतं किंवा सेटचं जे काय प्रोग्रामिंग ते आमच्याकडूनच होते. आणि जर कुठे VIP मुवमेंट असेल काय असेल तर त्यांच्या सभेमध्ये एक कम्युनिकेशन करून दिलं तेवढ्यामध्ये. म्हणजे सर्व टेक्निकल वर्क असल्यामुळे एक इंटरेस्टिंग जॉब होता आणि प्रोफाईल रिलेटेडच. आता आमचं IT झालेलं आहे, ती सेट प्रोग्रामिंग किंवा नंतर VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर चालू आहे सध्या, नंतर CCTV असेल किंवा नंतर सायबर वगैरे, त्यामुळे टेक्निकल जॉब असल्यामुळे जॉईन केले. आणि एक आनंद भेटला, कारण कसं टेक्निकलमध्ये झालेलं एज्युकेशन आणि जॉब पण टेक्निकल, त्यामुळे थोडं ॲडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. आणि 2017 जॉईन केलं मी बीडला, आणि नंतर जस्ट आता धाराशिवला 2022 ट्रान्सफर होणार आहे, ऑक्टोबर 2022 धाराशिव.
1: बरं. मग आता ज्यावेळेस तुम्ही हे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून, आम्ही तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणलं तर ड्रेस घालणं आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जाणं असा तो आम्ही समजत होतो, पण तुम्ही हे वायरलेस सेक्शनमध्ये असताना मग तुमचे असे अनुभव कसे असतात? म्हणजे कारण आता बघा, तुम्ही 2011 पासआउट झाला, 2016 तुम्ही 17 जॉईन झालात असं म्हटलात, जवळपास ह्याच्यामध्ये आता 7-8 वर्षे गेलेली आहेत, तर टेक्नॉलॉजीमध्ये काही चेंज आलेला आहे का? कारण आता मोबाईल पण आहे सगळं आहे का, ही टेक्नॉलॉजी वेगळीच आहे तुम्ही ज्याला डील करतायत ते?
2: हा, तर टेक्नॉलॉजीमध्ये हे बरोबर प्रश्न आहे की गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे आपल्याकडे कसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली की लगेच ती अडॉप्ट करतात प्रायव्हेट सेक्टर, त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आज जरा एक चांगल्या पोझिशनला आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग आपल्याकडे फक्त अगोदर अॅनॉलॉग होतं, मी ज्यावेळेस 17 जॉईन झालो त्यावेळेस अॅनॉलॉग सिस्टीम होती, म्हणजे अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन होतं. पण सध्या आता डिजिटल आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर पण आता प्रायव्हेट लेवलच्या बरोबरच आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला पण आता टेक्नॉलॉजीशी अडॉप्ट करणं एकदम म्हणजे गरजेचं झालं आहे ते. कारण जुन्या अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन एवढं प्रॉपर किंवा एक मश असायचा आवाजामध्ये, त्यामुळे ते बंद झाल्यानं आता सध्या डिजिटल आलं आहे. मग डिजिटलवर एकदम कम्युनिक, आपण जसं बोलत आहे समोर तसा आवाज येतो आपल्या ह्याच्यामधून, वॉकीटॉकी असेल किंवा सेटमधून, म्हणजे कम्युनिकेशन पण बदललेलं आहे. आणि अगोदर काय एक VC, आता म्हणजे एक अधिकारी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज आहेत, तो इन्चार्जला SP ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग वगैरे व्हायची SP साहेबांसोबत. पण आता ते सध्या थोडं बंद होऊन आता VC वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एका क्लिकवर जग आहे तसं. म्हणजे एक लिंक तयार करायची, प्रत्येक अधिकाऱ्याच्या ह्यांना व्हॉट्सअपला पाठवायची, मग ते डायरेक्ट जॉईन होणार आणि डायरेक्ट VC वरच. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी नवीन आली तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे, सध्या सर्व जे काय VC वर चालू आहे.
1: अच्छा, तर आम्ही काय पाहायचो की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट TV वगैरे होते, तर काय असायचं की तिथले जे वायरलेस सिस्टीम असेल किंवा ते असं, तर त्याचा पण कधी कधी कॅच करायचं TV मध्ये, त्या TV मध्ये आवाज यायचा त्या वायरलेस सिस्टीमचा, तर त्यावेळेस ते अॅनालॉग
2: मग त्यावेळेस ते एनकोडिंग नावाचे एक म्हणजे त्यामध्ये ना सिक्युरिटी आहे आणि ते अनालॉग मध्ये तेवढी प्रॉपर सिक्युरिटी वगैरे नव्हती पण ते डिजिटल जे घेतलेलं आहे आपण तर डिजिटलमध्ये प्रॉपर एनकोडिंग आहे सिक्युरिटी आहे म्हणजे आपला आवाज फक्त त्यांनाच ऐकला जाईल ज्याच्याकडे किती सिक्युरिटी तो सेट आहे बाकी कुणीही त्याला डिटेक्ट जरी केला तर त्याला काही संबंध नाही सगळं इन्क्रिप्टेड
1: नाही हे जस्ट एक मी कशासाठी सांगितलं कारण माझं बॅकग्राऊंड पण माझे वडील डिपार्टमेंटला असल्यामुळे आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो
2: ओके ओके
1: त्या ठिकाणी काय ते टीव्ही मध्ये कॅच करायचा तो आवाज
2: त्यावेळेस कसं ते अॅनालॉग असल्यामुळे ना सिग्नल आले ना त्या सिग्नलचे एनकोडिंग असे एनकोडिंग असणार टेक्नॉलॉजी चेंज झाले सिक्युरिटी फीचर्स ऍड केले आहेत डिजिटल झाले आहेत त्यामुळे डाटा वगैरे असं चोरीला जाणे किंवा एक प्रकारे इंट्रोड्यूट करणे एकदम हार्ड आहे सगळी सिक्युरिटी आहे म्हणजे ह्या वायरलेस मध्ये एवढी सिक्युरिटी आहे ना तर फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपण हे फ्रिक्वेन्सीसाठी पे करतो असं फ्रिक्वेन्सी भेटत नाही आपल्याला हा म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे कोणी युज करू शकत नाही जर युज केली तर त्याच्या काही कामाचं नाही कारण ते एनकोडिंग वगैरे असते
1: बरोबर
2: त्यामुळे आपल्याला हे सेपरेट फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी कुणाला दिली जात नाही लायसन्स फ्रिक्वेन्सी आपली त्यामुळे नवीन नवीन सिक्युरिटी वगैरे आलेली आहे
1: तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते श्री किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी ते मूळता राहणारे औसा येथील आहेत 2011 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आय टीमधून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून वायरलेस सेक्शनमध्ये धाराशिव पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत तर हे तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं की तुम्ही 2011 आय टीमधून पासआउट झालात पुन्हा लेक्चरशिप केली पुन्हा
2: नवोदयचा
1: सगळा विषय झाला आणि टेक्नॉलॉजी तर डे बाय डे चेंज होतच होती तर या ठिकाणी असा एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला पण त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार अपडेट व्हावं लागतं का किंवा तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करता काय असतं नेमकं
2: नाही नक्कीच कारण टेक्नॉलॉजी बदलली की आपलं पण अपडेट होऊ लागते कारण आता अॅनालॉग होती अॅनालॉग सिस्टीम पूर्ण ती कंडम करून आपण डिजिटल घेतली
1: हो
2: मग डिजिटल नंतर जर आता पुढे चालून जर VCA म्हणजे व्हिडिओवर आता सध्या कसं आहे ऑडिओवर चालू आहे सगळं म्हणजे कम्युनिकेशन ऑडिओ आता काही काही ठिकाणी आपलं लोकेशन द्यायचं असते लोकेशन देण्यासाठी तो घरी बसून भी देऊ शकतो पण आता तसं नाही आता GPS
1: बर
2: म्हणजे व्हॉट्सअपला GPS लोकेशन पाठवायचं म्हणजे टेक्नॉलॉजी जशी आली व्हॉट्सअप म्हणजे आता तो घरी बसून लोकेशन देऊ शकत नाही त्या स्पॉटला जाऊनच लोकेशन ते सेंड करणं म्हणजे अशी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे बरेच मग तसेच आपण पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे ठीक आहे जे की रात्री पेट्रोलिंग असते मग पेट्रोलिंग केल्यानंतर प्रत्येक पेट्रोलिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एक QR कोड लावलेला असतो म्हणजे तो पेट्रोलिंगचा जो काय अंमलदार किंवा ऑफिसर आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्कॅन केला म्हणजे तो ठिकाणी स्पॉटला व्हिजिट द्यायला आहे ही टेक्नॉलॉजी आहे सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत म्हणजे याचा अर्थ की पेट्रोलिंग वगैरे प्रॉपर चालू आहे आणि नंतर मग ते QR कोड स्कॅन केला की समजते ते ह्या स्पॉटला गेला इकडे एक सॉफ्टवेअरमध्ये समजते की ह्या ह्या हद्दीमध्ये हे ते जात आहे म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खास करून पोलीस डिपार्टमेंटला पण चेंज व्हावंच लागते कारण त्यानुसारच आपल्याला पण एक काम करायला पण सोपं जाते आणि पारदर्शकता येते कामामध्ये
1: बर आता किशोर आणखी एक आता याच्यासोबत असा विषय येतो की जे तुमचे आता जे आता तुमचे मित्र कंपनी आहेत म्हणा किंवा जे तुमचे क्लासमेट होते इथं ITला असतानाचे आता ते जर मित्र समजा आता कुठे पुण्यामध्ये असतील मुंबईमध्ये असतील काही जण बाहेर देशामध्ये गेलेले असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो कधी किंवा असा काही विषय
2: हो हो नक्कीच आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून मग त्या ग्रुपवरती नक्कीच जे काय अपडेट आहेत प्रत्येकाचे कोण कुठे आहे तेव्हा कोणाचा बर्थडे असेल काय असेल त्या ग्रुपवरती शेअर करत असतात त्यांच्या अनुभव किंवा कुठे व्हिजिट दिली हे दिली किंवा आमचं मग कधी तर एक वर्षातून एकदा गेट टुगेदर होतच असतं गेट टुगेदर पुण्याला शक्यतो मॅक्झिमम पुण्यामध्येच आहेत त्यामुळे पुण्यामध्ये आमचं गेट टुगेदर होतं मग तिथं भेटल्यानंतर प्रत्येकाचं काय चालू आहे कोण कोणत्या फील्डमध्ये आहे आणि प्रत्येकाच्या फील्डचा कुणाला तर फायदा होतच असतो आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आता माझे फ्रेंड्सला कुठं ना कुठं फायदा होतो माझ्याकडून काय मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठं काय पोलीस रिलेटेड त्यांचा काय असेल इश्यू तर ती मार्गदर्शनामध्ये त्यांना पण आणि मला पण माझे कोण रिलेटिव्ह असेल त्यांना IT मध्ये जर आता सध्या IT चेंज झालेला आहे IT मध्ये काय होत आहे तर त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन भेटते म्हणजे हे कनेक्टेड राहणं कॉन्टॅक्ट कुठं ना कुठं आपला कामाला येतो त्यामुळं जे अल्युमिनी आहेत आमचे जे का पासआउट बॅच ते प्रत्येकाचे ग्रुप असतोच
1: तुम्हाला असं कधी वाटत नाही का रिग्रेट होत नाही का की अरे आपण पण पुण्यामध्ये असलो असतो सिटीमध्ये असलो असतो किंवा पुढे बाहेर देशात जाण्याचा योग आला असता आपण काय कुठे येतं अडकून पडलो असं कधी वाटत
2: हा असं भरपूर वेळा वाटलेलं आहे कारण कसं की सॉफ्टवेअर फील्डमधले एक कॉर्पोरेट लाईफ आहे आणि मित्रांचे फोटो स्टेटस बघून एक मनामध्ये एक फिलिंग येतेच अरे आपण पण आज ह्याच्या सोबत
1: आज पण तुमचे मित्र सोबत आलेले आहेत
2: हा ते मित्र सोबत आलेले, ते पाहूनच मला वाटलं अरे मित्र सोबत आहे पुण्यामध्ये, आता दुबईला जाऊन आले आहे.
1: अच्छा.
2: गोव्याला बरेच वेळा झालेत, मग मला पण ते त्यांचे स्टेटस फोटो पाहून वाटतंच. पण कसं कुठेतरी आपल्याला एक समाधान आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांचं प्रायव्हेट सेक्टर आहे, म्हणजे कसं समथिंग इज बेटर दॅन नथिंग.
1: बर,
2: म्हणजे आपल्याकडे पण काहीतरी आहे. आता मार्केटमध्ये गव्हर्नमेंट जॉब सगळे करतात पण प्रत्येकाला मिळत नाही. मग आपण एक समाधान, म्हणजे आपण कसं, आपण जर आपल्याकडे सायकल असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही, ज्याच्या जो चलत आहे चलत जाणाऱ्याकडे बघायचं. जर आपल्याकडे सायकल असेल, जर आपल्याकडे फोर व्हीलर असेल तर आपण कुणाकडे पाहायचं, टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं. म्हणजे एक समाधान वाटते, म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहे त्याच्याकडे टू व्हीलर आहे, म्हणून एक समाधान शेवटी लाईफमध्ये समाधान आहे. म्हणून ठीक आहे, गव्हर्नमेंट जॉबला सॅटिस्फाय केलेलं आहे. हा भविष्यामध्ये जर चान्स आला तर गव्हर्नमेंट जॉब सोडून तिकडे स्विच करायचा जर चान्स आला तर ते विचार करेन नक्कीच.
1: अच्छा अच्छा. पण तुर्तास मात्र तुम्ही
2: सध्या समाधानी आहे, सॅटिस्फाय आहे जॉब.
1: घरच्यांनी कधी असं काय म्हटलं नाही का की अरे विनाकारण इकडे असं झालं?
2: नाही नाही, घरच्यांनी नाही.
1: पत्नी जास्त म्हणते की अरे आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहत असतो इथे काय?
2: नाही, पुण्यामध्ये पण चान्स आहे, कारण आमचं वायरलेस सेक्शन आहे. आमची बदली दर 5 वर्षाला होत असते आणि आमची बदली डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट असते. आता पहिला डिस्ट्रिक्ट बीड, नंतर धाराशिव, आता पुढला डिस्ट्रिक्ट मी नक्कीच
1: पुणे.
2: पुणे हा, त्यामुळे फक्त एवढंच की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे जे का पुण्यामध्ये आहे पण गव्हर्नमेंट जॉब म्हणून पुण्यामध्ये सेटल होईल.
1: अच्छा अच्छा. बर, तर किशोर आता परत एकदा आपण त्या जर्नीमध्ये जाऊयात कुठल्या की 2008 ज्या की तुम्ही ॲडमिशनला इथं आलो होतात, 3 वर्ष इथं तुम्ही कॉलेजमध्ये काढले, तर त्या 3 वर्षामध्ये तुम्ही असं सिन्सिअर स्टुडंट होतात का धिंगामस्ती वगैरे काही विषय होता?
2: नाही, ॲज अ सिन्सिअर पण नाही आणि धिंगामस्ती पण नाही, कारण मी ॲज अ आमचे बहुतेक बॅचमेट बरेच धिंगामस्ती करणारे सिन्सिअर. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये नाईट ड्युटी असायची, म्हणजे नाईटला अभ्यास करून सब्जेक्ट जे काय आपल्याला का टॉपर वगैरे यायचे नव्हते, पण काय ॲटलिस्ट एक फर्स्ट क्लास तर डिव्हिजन आलं पाहिजे. आणि धिंगामस्ती करणारी बॅच मला वाटत नाही आमच्या क्लासमध्ये कोणी असं होतं म्हणून जास्त धिंगामस्ती. थोडा नॉर्मल वगैरे होता धिंगामस्ती, पण सर्वजण सिन्सिअर होते आमच्या बॅचमध्ये. थोडाफार धिंगामस्ती असं काय फार मोठा
1: मुली भरपूर असतील.
2: हा, मुली भरपूर होत्या.
1: अच्छा. हा,
2: आय टी कम्प्युटर म्हणल्यानंतर मुली भरपूर होत्या. आणि आमचं डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळे ना एक हे असते, म्हणजे ग्रुपिझम टाईप, म्हणजे सेकंड इयर आलेल्यांचा एक ग्रुप वेगळा असतो आणि फर्स्ट इयर पासून आलेल्याचा ग्रुप वेगळा असतो. त्यामुळे आमचा नंतर पुन्हा मग सगळे मिक्स झाले काही वेळानं, पण असे काय नव्हते ढेंगा वगैरे आमच्या क्लासमध्ये.
1: आणि दुसरी गोष्ट जर विचारलेलं तर जसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात बरेचशा गॅदरिंग, स्पोर्ट्समध्ये असं काय भाग?
2: हा, स्पोर्ट्समध्ये वगैरे क्रिकेट वगैरे मध्ये पार्टिसिपेट केलं आहे. आणि नंतर मग कल्चर ऍक्टिव्हिटी म्हणल्यानंतर मग इव्हेंट होते आमच्या ऑर्गनाईज केले, त्यावेळेस आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, असे जे टेक्निकल सिंगिंग वगैरे काय नाही, सिंगिंग नाही, डान्सिंग नाही.
1: अच्छा. बरं, काही चित्रपट वगैरे आवडण्याचा असा काही विषय?
2: हा, चित्रपट मूवी खूप बघितल्या. म्हणजे आयुष्यामध्ये जर मूवी पाहिली असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या त्या 2-3 वर्षाच्या काळामध्येच, कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप होता आणि वायफाय दिलं होतं आपल्या कॉलेजने मोफत वायफाय. वायफायवर डाऊनलोड करायचे आणि मूवी पाहायचे, कारण दुसरं काही छंदच नव्हता. मॅक्झिमम मूवी पाहायचे आम्ही हॉलिवूडचे, हॉलिवूड मूवीचा इंटरेस्ट होता आमच्या पूर्ण बॅचला. त्यामुळे त्यामध्येच गेला पूर्ण नाईट आमची त्यामध्ये जायची.
1: अच्छा.
2: वायफाय असल्यामुळे फ्री.
1: हो हो. अच्छा. बर, मला काही असं त्या काळातले काही स्टुडंट किंवा त्याच्या अगोदरच्या काळात ज्यावेळेस OMS जास्त होते आउट ऑफ महाराष्ट्र?
2: हा, OMS ची संख्या खूप होती
1: त्यावेळेस.
2: OMS आमच्या वेळेस OMS आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS होते, कारण त्यावेळेस ENTC इंटेक होते 120, म्हणजे 120 कॅपॅसिटी होती आणि बाकीच्या ब्रँचला 60. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS स्टुडंट होते जास्त मॅक्झिमम. आणि OMS पण एकदम असं मिळून मिसळून राहत होते. आमच्या पण क्लासमध्ये होते, पण आम्ही आज असं आम्हाला कधीच फील झालं नाही की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही सोबत राहायचं, रूममध्ये राहायचं, रूम पार्टनर असल्यासारखंच. आणि मस्त ऍक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या त्यावेळेस.
1: किशोर, मग असा विषय येतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं म्हणजे असं सोपं सोपं राहिलं का? म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे दिगंबर कांबळे वडील तुमचे म्हणजे ते काय करतात, किंवा काय असं काय सगळं सोपं सोपं राहिलं का? स्ट्रगल होतं कसं?
2: असं म्हणजे सोपं पण नव्हतं आणि स्ट्रगल नव्हते, काय ॲज अ ॲव्हरेज. म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटला होते ॲज अ क्लर्क म्हणून ट्रेझर ऑफिसमध्ये, त्यामुळे थोडंफार फायनान्शियली ठीक होतं. म्हणजे सपोर्ट होता, असं काय म्हणजे एवढं काय हे नव्हतं. म्हणजे कसं आपलं कॉलेज आणि कॉलेजमध्ये अशी त्यावेळेस फीस वगैरे असं काय नव्हती जास्त आहे आता जे सध्या आहे, त्यामुळे फायनान्शियली काही अडचण आली नाही. आणि स्टडी मटेरियल वगैरे तर काय, आम्ही रेग्युलर ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या काही दिवस अगोदर स्टडी वगैरे करायचे. असं रेग्युलर स्टडी वगैरे काय नव्हती आमची, कारण इंजिनिअरिंगची पॅटर्न असतो आहे, कोण रेग्युलर स्टडी करत नसतो एक्झामच्या काळामध्येच.
1: अच्छा, तर मग हे सगळं तुमचं म्हणजे किमान तुम्ही तर एक म्हणजे ॲव्हरेजली जरी म्हणायला गेलं तर तुम्ही स्मूथ वेन आतापर्यंत इथंपर्यंत
2: स्मूथ वेन आहे बरोबर.
1: अच्छा, तर मग सध्या आता घरी कोण कोण असतं मग तुमच्या?
2: आता सध्या आई आहे आणि दोन भाऊ.
1: अच्छा,
2: मी आणि माझं लग्न झालं जस्ट गेल्या वर्षी, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता अॅनिव्हर्सरी झाली माझी.
1: अच्छा अच्छा,
2: सप्टेंबरला.
1: आमच्या वतीने पण शुभेच्छा.
2: ओके, थँक्यू थँक्यू. मिसेसचाच फोन होता आता.
1: अच्छा अच्छा, आणि ते काय करतात?
2: ते त्यांचं बीएड झालंय आणि हाऊस वाईफ आहेत
1: सध्या. तर मग किशोर, आता शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की आता सध्या तर आयटी ने सीएससी आहे समजा, कॉम्प्युटर सायन्स करून बरेचसे विद्यार्थी कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतायत, बऱ्याच गोष्टी करतायत, तर हे जे काय इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा कोणीही समजा असं शिकणार असेल कॉलेजमध्ये, काय डोक्यामध्ये असं थीम घेऊन गेलं पाहिजे, काय असे गोल्डन रूल किंवा गोल्डन वर्ड्स असतील की जे तुम्ही सांगू इच्छिता की आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने गेलं पाहिजे?
2: हां, तर मी एकच सांगेन, जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची आय टी किंवा कम्प्युटर जर असेल, कारण आता आपल्या पीएमने तर डिजिटल इंडिया नावाची कन्सेप्ट आणलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कम्प्युटर शिवाय काही होणार नाही, जे काय असेल ते सर्व कम्प्युटर असणार आहे, त्यामुळे कम्प्युटर आणि आय टी वाल्यांसाठी खूप गोल्डन डेज आहेत. तर मी तर म्हणेन त्यांनी आता सध्या जे मार्केटमध्ये चालू आहे जे हे नाही, आता यूट्यूब गुगल वगैरे 24 तास फ्रीच आहे, त्यामुळे यूट्यूब गुगलवर जे काय व्हिडिओ आहेत आय टीमध्ये काय आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी, आता काय करतात, आता आमची चूक काय झाली, आम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि जे काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच फक्त आम्ही स्टडी केलं आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मार्केटमध्ये काय चालू आय टी इंडस्ट्रीमध्ये आम्ही ते कधी पाहिले नाही. तर मी हे स्टुडंटला एवढं सांगेन, जी काय सध्या मार्केटमध्ये चालू आय टी मार्केटमध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये ते टेक्नॉलॉजी तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच लर्न करायचे, म्हणजे कुठं क्लास असेल किंवा यूट्यूबवर किंवा जे काय सोर्स असेल त्या सोर्सच्या माध्यमातून ते लर्न करायचे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पास आउट होता ना तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं पास आउट झाले की लगेच जॉब मिळेल. आता आम्ही पास आउट झाल्यानंतर आम्हाला एका वर्षानं जॉब भेटला. आता सध्या आय टीमध्ये पास आउट झाले की लगेच जॉब आहे, किंवा मग तुम्ही फायनल इयरला असताना तुमच्या हातामध्ये जॉब, जर ती टेक्नॉलॉजी तुम्ही शिकलात कोणती जे सध्या आय टी मध्ये चालू आहे.
1: बर बर, आणि जे सोशल मीडियाचा वगैरे वापर असतो आपण तर आता एस आय वायरलेस सेक्शन मध्ये आहेत, पण आपल्याच डिपार्टमेंटमध्ये सायबर पण असतं, हे सोशल मीडियाचं जे आजकाल म्हणजे तरुण वर्ग जो वापर करतो त्याला तुम्ही कसं सांगा?
2: हा, तर ते सोशल मीडियावर काहीतरी आळा घालायला पाहिजे, कारण तरुण वर्ग ग्रुप तयार करणार, त्यामध्ये एक नको त्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरवणार, मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर वगैरे आहे त्या सायबरचं वगैरे पूर्ण त्यावर लक्ष आहे. तर मी तर त्यांना सांगेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्या एक अफवा किंवा जे काय वाईट गोष्टी आहेत सोशल मीडिया त्याच्यापासून दूर राहावे, कारण आज नाहीतर उद्या तुम्हाला कारवाई होणारच आहे, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आता पोलिसांचं लक्ष आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, आणि सध्या ॲडव्हर्टायझिंग पण करत आहेत, बॅनर वगैरे लावून अफवावर विश्वास ठेवू नका, व्हॉट्सअप वगैरे जे काय असेल सगळीकडे कारवाई सुरू झाली आता, त्यामुळे शक्य होईल तेवढं युवा पिढीनं सोशल मीडियावर अफवा किंवा एक त्याच्यापासून दूर राहावे.
1: नाही, हे तर तुम्ही कायदेशीररित्या सांगितलं, पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण होता की जे सोशल मीडियावर तासन तास घालवतात रील्स अमुक अंद अमुक तमुक त्याचा, तर त्याचं त्याला काही बंधन घालू शकत
2: नाही, बंधन घालू शकत नाही, पण त्याच्या आयुष्यामधले जे काय ते सध्या करायचे हे आहे, म्हणजे करिअरसाठी जे काय त्याला करायचं आहे तो तर घालत आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटनं चांगलं डिसिजन घेतलं टिकटॉक बंद करून, कारण टिकटॉक हे कसं घेतलं तर चांगलं आहे नाही तर वाईट आहे.
1: बरोबर,
2: त्याच्यातून फायदे पण आहेत आणि जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे आहेत, मग त्यापेक्षा युवा पिढीनं डिसाईड केलं पाहिजे की अगोदर आपलं करिअर करायचं, आपल्याला का एक सोशल मीडियावर वाया वेळ वाया घालून जे का आपल्या करिअरचे महत्वाचे वेळ वाया घालून, मग त्यापेक्षा डिसिजन त्यांच्या स्वतःचा आहे ते जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे सोशल मीडियापासून.
1: अच्छा, म्हणजे हे कशासाठी विचारलं मी, कारण तुम्ही त्याच्याशी डील पण करत आहात, तुम्ही एका बॅकग्राऊंडहून वर आलात आणि तुम्ही एखादा गव्हर्नमेंट जॉब पण करत आहात, पण ठीक आहे, युवकांनी ठराव हे गरजेचं असं म्हणता. तर शेवटी जाता जाता एक आमचा फॉर्मॅट असतो की तुम्हाला इथं कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्या असेल किंवा तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ते सांगा की जे आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू.
2: पाय ठेवल्यानंतर एक एक्झॅक्ट आता सांगायचं म्हणलं तर ते आठवणीचं गाणं आहे. आठवणीमध्ये आम्ही कॉलेजला असताना बरेच गाणं वगैरे ते प्ले वगैरे केलेले आहेत
1: त्या काळात बघितलेला एखादा चित्रपट.
2: हा, चित्रपट
1: प्रेमभंग झालेला एखादा
2: प्रेमभंग तर असं का, म्हणजे आम्ही त्या ट्रॅकवर गेलाच नाही त्यामुळे तसं तर काय झालं नाही, पण चित्रपट आमचे त्यावेळेस खूप होता, तो म्हणजे 3 इडियट्स जस्ट आलेला होता आणि जस्ट इंजिनिअरिंगच्या लाईफवर असल्यामुळं तो खूप हे झाला.
1: बर,
2: मग त्या 3 इडियट्स म्हटलं गाणं नेहमी ऐकायचं, सारी उमर हम मर मर के जे, ती गाणं आमच्या पूर्ण असं तोंडावर असायचं नेहमीच,
1: ते तर अँथमच होतं त्या काळात
2: त्यावेळेस, म्हणजे ते एक टॅगच झाला होता इंजिनिअरिंगचा.
1: बरोबर,
2: आणि प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जे काय दाखवलेलं आहे ते जवळपास एक स्टुडंटशी निगडीतच होत्या इंजिनिअरिंगच्या, त्यामुळे ती गाणं एक प्ले करू शकता तुम्ही.
1: अच्छा अच्छा, थ्री इडियट्स
2: म्हटलं. सारी उम्र हम मरमर के जी मस्त होते ते.
1: अच्छा, तर किशोर दिगंबर कांबळे तुम्ही या ठिकाणी खरं आला आणि आता धाराशिव तुम्ही पोलीस मुख्यालयात आहेत, तर निश्चितच आता हे तर तुमच्या जर्नीची मुलाखत झाली, पण वायरलेस सेक्शनला सोडून सुद्धा तुमच्याकडे सायबर पण आहे, तर तुम्ही नवीन SV साहेब पण आलेले आहेत, त्यांना पण कानावर घालून रेडिओ तेरणाचा तुम्ही उपयोग करू शकता या सायबरच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्यासाठी असेल किंवा बाकीचे कुठल्याही गोष्टी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही समजा पब्लिकसाठी इन्फॉर्मेशन द्यायचे असतील वेलफेअरच्या दृष्टिकोनातून, त्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाचा उपयोग करू शकता, त्यांनाही सांगू शकता. पण आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूणच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
2: ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत राहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.

यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00। श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग। रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज। ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
4: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विविध विषयांची माहिती आपण करून घेत असतो। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय आहे, ज्या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांकडे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी बांधव हे भाजीपाला रोपांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करत असतात। तर भाजीपाला पिकांसाठी भाजीपाल्याची जी रोपवाटिका आहे ती कशी महत्त्वाची आहे, भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची गरज का आहे, या सगळ्यांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला भाजीपाला जो आहे तो एकसारखा वाढणं गरजेचं आहे आणि एकाच वेळी तो बाजारामध्ये नेण्यासाठीसुद्धा मदत होणं गरजेचं आहे। तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती करून घेऊयात। मंडळी, एकूण शेती पिकात भाजीपाल्यांच्या पिकांचा मोठा वाटा आहे। बहुतेक भाजीपाल्याची पिके हंगामी स्वरूपाची आहेत। भाजीपाल्याची लागवडी बहुतांशी बागायती स्वरूपाची आहे। रोपांची लागवड केल्यामुळं लागवडीच्या जमिनीचा वापर 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीसाठी वाचवता येऊ शकतो। रोपे लागवडीस येईपर्यंत या महिना 1.5 महिन्याच्या काळात लागवडीच्या जमिनीची पूर्वतयारी करण्यास पुरेसा अवधी देखील आपल्याला मिळू शकतो। रोपे कमी जागेत तयार होत असल्यामुळे त्यांची निगाही चांगली राखता येते। रोपे तयार करण्याचे काम सुबक आणि किफायतशीर होऊ शकते आणि किफायतशीर लागवडीचा पाया देखील आपणास घालता येऊ शकतो। लागवडीचा आणि रोपवाढीचा मेळ घालता येतो, त्यामुळे रोपे अगर लागवडीची जमीन वाया जात नाही। बी बियाण्यास पूर्व उपचार करून पीक वाढीच्या अवस्था सांभाळता येतात। प्रत्यक्ष शेतात लागवड करण्यासाठी हवामान अनुकूल नसेल किंवा काही काळापुरती अडचण असेल तर भाजीपाल्याची रोपे तयार करून ही कसर आपण भरून काढू शकतो। काही कारणास्तव रोपे वाढली नाहीत, बी उगवले नाही किंवा उगवलेले बी किंवा रोपे मरून गेले, वाया गेले, तर पर्यायी व्यवस्था करून आपणास नुकसान टाळता येऊ शकते। ज्या ज्या पिकात रोपे तयार करून पिकांची पुनर्लागवण करता येणं शक्य आहे त्या सर्व पिकांसाठी लागवडीपूर्वी रोपे तयार करण्याची गरज आहे। हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा ते करताना अधिक लक्ष देखील देणं आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं आहे। मंडळी, अलीकडे जवळजवळ सर्वच पिकात संकरित वाण लागवडीखाली येत आहेत। या वाणांच्या लागवडीसाठी रोपे तयार केल्यास बी कमी लागते। हे बी महाग असल्याने बियाण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो। रोपे तयार केल्यामुळे पिकाची शेतातील वाढ एकसारखी व लवकर करून घेता येऊ शकते, त्यामुळे त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवता येऊ शकते। फळपिकांच्या बाबतीत जशा रोपवाटिका आहेत तशाच धर्तीवर भाजीपाल्यांच्या बाबतीतही निदान काही पिकांच्या बाबतीत रोपवाटिकांची सुविधा निर्माण केल्यास भाजीपाला लागवडीस अधिक उत्तेजन आपणास मिळू शकतं। मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कोणत्या भाजीपाल्याची रोपे तयार करता येऊ शकतात या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर रोपवाटिकेत अगोदर रोपे तयार करून मग त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते। याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रुसेल्स स्प्राउट, ब्रोकोली, कांदा, तोंडली आणि लेट्यूस या देखील भाजीपाल्यांचा आपण समावेश करता येऊ शकतो। या व्यतिरिक्त काही बाबतीतही शेतात बिया टाकून लागवड करण्यापेक्षा पिशव्यात रोपे तयार करून घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये शेवगा, हदगा, भोपळावर्गीय भाज्यांची रोपे पॉलिथिनच्या पिशव्यात तयार करून नंतर त्यांची केलेली पुनर्लागवड यशस्वी होऊ शकते। आता रोपं तयार होण्यासाठी जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत मंडळी. भाजीपाल्याची बी जमिनीत वाफेवर टाकल्यापासून ते लागवडी योग्य होईपर्यंत तीन अवस्थांमधून जाते. याच्यामध्ये रुजवण, उगवण आणि वाढ ह्या तीन अवस्था आहेत. रुजवण 3 ते 7, उगवण 4 ते 10 दिवस आणि वाढ जी आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या वाढी आपल्याला दिसून येऊ शकतात. पिकांचा प्रकार, हंगाम, रोपवाटीची परिस्थिती, बियांवर केलेले उपचार, तसेच सूर्यप्रकाश, तापमान, हवा, ओलावा, उगवण माध्यम, एकूण व्यवस्थापन यावरून बी वाफ्यात टाकल्यापासून त्यांची रोपे पुनर्लागवडीस योग्य होईपर्यंतचा काळ ठरतो. सामान्यपणे थंडीच्या दिवसात बी उशिराने उगवते. मोठे बी उथळ लावल्यास लवकर उगवून कोलमडते. जुनं बी, अधिक वाळलेलं बी, कठीण टरफलाचे बी उशिराने उगवतात. बी मातीत पडल्यानंतर अधिक पाणी मिळाल्यास ते कुजू शकते. अधिक काळ कोरडे राहिल्यास किडीस बळी पडू शकते वा उशिराने उगवते. तोंडली, शेवगा यांच्या फाट्यांना मेथी बियामुळे लवकर यायला मदत होऊ शकते. यानंतर वाफ्याच्या संदर्भात बघूयात. भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी जे वाफे असतात त्याच्यामध्ये गादी वाफे, सपाट वाफे, सारा वाफे, याशिवाय कुंडी, तबक, पिशवी यांचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अगर ज्या जागेवर रोपे तयार केली जातात त्या ठिकाणास रोपवटी किंवा रोपवाटिका किंवा नर्सरी असंही म्हटलं जातं. रोपवटीची जागा निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोपवटीची पुरेशी जमीन, जागा असणं आवश्यक आहे. रोपवटीसाठी खात्रीचा पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. रोपवटीत जाणे येण्याकरिता वाट, रस्ता असणं खूप गरजेचं आहे. रोपवटीची जागा आडवळणीची, अडचणीची नसणं गरजेचं आहे. वर्षानुवर्षे तीच जागा वापरायची असेल तर माती बदलणी करणे सुलभ असावे. रोपवाटिकेचे ठिकाण पटकन ध्यानात नजरेत येणारं असणं गरजेचं आहे. रोपवाटिकेत कोणकोणती रोपे तयार करावायची आहेत, त्या पिकांची नावे तसेच त्यांच्या निवडक जातींची माहिती आपणास असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात, लागवडीचा हंगाम कोणता, तो किती दिवस चालतो, लागवडीच्या काळात रोपे कशी उपलब्ध होतील यासंबंधीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. रोपे तयार करण्यासाठी खात्रीचे बी कुठे मिळते, त्याचा दर किती, किती बी मिळेल, त्यासाठीची मागणी नोंदणी करणं आवश्यक आहे काय यासंबंधीची माहिती देखील आपण मिळवणं गरजेचं आहे. रोपे फक्त आपल्यापुरतीच तयार करावायचे आहेत की इतरांसाठी, रोपे विक्रीसाठी तयार करावायचे, किती संधी आहे, तयार रोपास मागणी आहे काय, संभाव्य गिराईकांची यादी तयार करणे, जमल्यास त्यांची मागणी नोंदवून काही रक्कम जमा करून घेणं शक्य आहे का याची देखील आपण तयारी करणं खूप गरजेचं असतं. रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष रोपे तयार करण्यापूर्वी एकूण आराखडा तयार करावा. त्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची तजवीजसुद्धा वेळेत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघूयात गादी वाफ्याच्या संदर्भात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यांना अग्रक्रम द्यावा. गादी वाफ्यावरील रोपे एकसारखी उगवतात, वाढतात, रोपांची निगा राखणे सोपे जाते, तसेच पुनर्लागवणीसाठी रोपे काढणेही सुलभ आणि सुरक्षित होते. गादी वाफ्याची रुंदी, लांबी, तळाशी अनुक्रमे 120 आणि 325 सेंटीमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. वाफ्याचा ओटा 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब असावा. ओट्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता सपाट वाफ्याच्या संदर्भात बघत, काही प्रसंगी जमीन हलकी व उत्तम निचऱ्याची असल्यास काही रोपे तयार करण्याचा काळ उन्हाळ्याचा असेल तर रोप तयार करण्यासाठी सपाट वाफ्यांचा वापर आपण करू शकतो. हे वाफे 1 ते 1.5 मीटर रुंदीचे व 3 मीटर लांबीचे असावेत. वाफ्यांचा तळ एकसारखा भुसभुशीत असावा. पाणी देण्यासाठी रुंदसर पाट असावेत. रुंदी वाढल्यास बी पेरण्यास अवघडल्यासारखे होते तर लांबी अधिक झाल्यास बी ओघळून जाण्याची शक्यता असते. आता रोपे तयार करण्यासाठी कुंड्या. कमी प्रमाणात थोड्या कालावधीत रोपांची गरज भासत असेल तर कुंड्यातून रोपे तयार करावीत. परसबागेतील भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी कुंड्यातून रोपं करणं सोपं असतं. रोपासाठी जागा वाया जात नाही, तसेच कुंड्यांची उचल, साचल आणि देखभाल करणंही सोपं जातं. या कुंड्या पसरट किंवा नांदीच्या आकाराच्या असाव्यात. खोबडा, परळी अशा प्रकारच्या कुंड्याही वापरता येऊ शकतात. सिमेंटच्या ऐवजी मातीच्या कुंड्या रोपे तयार करण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ट्रेच्या संदर्भात बघूयात. कमी कालावधीत तयार होण्यासाठी रोपासाठी अशा प्लॅस्टिकच्या ट्रेचा वापर करावा. ट्रेची हाताळणी सोपी असते, तसेच ट्रे भरण्यास रूटिंग मिडियम, माती मिश्रणही कमी लागतं. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्या, मोजकी आणि अधिक कालावधीसाठी रोपे तयार करण्यासाठी 300 गेज जाडीच्या 10x15 सेंटीमीटर आकाराच्या पिशव्या वापराव्यात. शेवगा, तोंडली यांची रोपे तयार करण्यासाठी अशा पिशव्या सोयीच्या ठरतात. रोपवाटीसाठी निवडलेली जमीन सुपीक, मोकळी, उत्तम निचऱ्याची असणं गरजेचं आहे. त्या जमिनीत किंचित उतार असावा, जमिनीत झाडे, झुडपे, तणे यांचा उपद्रव नसावा. या जमिनीवर शेजारील झाडांची सावली पडू नये, तसेच त्या झाडांच्या मुळ्याही नर्सरीच्या जागेत पसरलेल्या नसणं गरजेचं आहे. नर्सरीत जमिनीत मुंग्या, वाळवीची वारुळे, उंदराची बिळे नसावी, तसेच इतर कृमी, कीटक, बुरशी, शेवाळ यांचाही उपद्रव त्या ठिकाणी नसला पाहिजे. जमिनीत वाफे तयार करण्यापूर्वी ती निर्जंतुक, कृमी, कीड विरहित करून घ्यावी, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण जर रोपवाटिका तयार करण्याचा विचार करत असाल तर या सर्व बाबींची माहिती आपण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत त्यांचं अधिकचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं आणि त्यामुळं आपला अधिकचा फायदा देखील होऊ शकतो. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: பாரி சொல்லு.
1: சொல்லாம

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
4: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक विविध शब्दांचा वापर हिंदी सिनेमांमध्ये केला जात असतो. यामध्ये हे शब्द वापरताना त्याची एक वेगळी गंमत आहे. हे शब्द वापरत असताना त्याची जादूही आपण अनुभवत असतोच की. त्यामुळे आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम आपण ठेवलेली आहे साथिया. तर आनंद घेऊयात साथिया या थीमचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे आया सावन झुमके.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे विधाता.

श्रोतेहो, स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजची आपली थीम आहे साथिया. स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सात रंग के सपने. या चित्रपटासाठी बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत यन कुमार.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात साथिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अभिजित आणि लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहे तो शिवहरी आणि चित्रपट आहे परंपरा.

श्रोतेहो, हिम्मत या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात स्वर बहार या कार्यक्रमात. हे गीत गायलं आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

श्रोतेहो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती. गीत आहे सुधाकर इकबाल यांचं, संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट आहे प्यार किया तो डरना क्या.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साथिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात साया या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत यम यम करीम.

श्रोतेहो, स्वर बाहर या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लव या चित्रपटातील एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साथिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सोनू निगम. गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार आहेत ए आर रहमान आणि चित्रपट सुद्धा आहे साथिया.
1: साथिया, साथिया, मधम मधम तेरी गीली हसी.

शोधो स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात सिंघम या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल.

0: श्रोते हो, स्वरभार या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील, काही मतं असतील, तर ती निश्चितपणे आपण आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. या व्हॉट्सअप क्रमांकावर आपणही आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: नहीं यार, अरे कितना
2: रिलैक्स
3: चल, मैं अकेले
1: चल, तू जा भाई, तू जा, तू जा, जा जा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 99 59 00.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत एका चुलबुली गर्लला. मित्रांनो, हिंदी सिनेमा आणि हिंदी सिनेमा मधील नायिका यांचा बोलबाला कायम राहिला. काहींनी आपल्या अभिनय क्षमतेने तर कधी आपल्या सौंदर्यानं सर्वांनाच भुरळ घातली, तर काहींनी आपल्या चुलबुली व्यक्तिमत्व आणि अभिनयातील दर्जामुळे आपली नवी ओळख निर्माण केली. याच यादीत एक अग्रगण्य नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर. एक बालकलाकार ते व्यावसायिक चित्रपटातील सौंदर्यवती आणि समांतर सिनेमातील एक प्रगल्भ अभिनेत्री असा तिचा प्रवास मोठा रंजक राहिला आहे. म्हणूनच आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात उर्मिलाचा रंगीला प्रवास. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि उर्मिला मातुंडकर यांच्या बद्दल जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. उर्मिलाने आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती बालकलाकार म्हणून. सुरुवातीला 1977 साली कर्म या चित्रपटात त्या दिसल्या. त्यानंतर डॉक्टर श्रीराम लागूंसोबत ती झाकूळमध्ये दिसून आली. यानंतर श्याम बेनेगलचा अपराध आणि शेखर कपूरचा मासूम, राहुल रवेलचा डकेत मध्येही ती बालकलाकार म्हणून चमकली. यानंतर एक हिरोईन म्हणून तिला ब्रेक मिळाला तो एन चंद्रा यांच्या नरसिम्हा या चित्रपटातून. या चित्रपटातील तिची भूमिका आणि लुक प्रेक्षकांना भावला. यानंतर ती चमत्कार या चित्रपटात शाहरुख खान सोबत दिसली. 1993 मध्ये श्रीमान आशिक आणि बेदर्दी हे चित्रपट आले आणि ते अपयशी ठरले. यानंतर तिच्या जीवनात एक ट्विस्ट आला, तो राम गोपाल वर्मा यांच्या रूपानं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार खूप स्पेशल आहेत. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत 1993 साली तिचा गायम हा पॉलिटिकल थ्रिलर रिलीज झाला. या चित्रपटाला 6 नंदी पुरस्कार मिळाले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला आणि समीक्षकांनीही तिचं कौतुक केलं. यानंतर 1995 साली रामू सोबतच तिचा आणखीन एक ब्लॉकबस्टर चित्रपट आला, तो रंगीलाच्या रूपानं. या चित्रपटात तिच्या सोबत होते आमिर खान आणि जॉकी श्रॉफ आणि या चित्रपटानं इतिहास रचला. रामू सोबतचे तिचे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. यामध्ये सत्य असेल, भूत असेल किंवा तिचा बेस्ट सस्पेन्स थ्रिलर कोण असो, तिच्या करिअरला राम गोपाल वर्मा यांनी नवा ट्रॅक दिला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर. मंडळी, याच दरम्यान उर्मिलाचे आणखीन काही विशेष चित्रपट आले. यामध्ये कमल हसन यांच्या सोबतचा इंडियन या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. हा त्यावेळेचा सगळ्यात महागडा चित्रपट होता. हा चित्रपट पुढे हिंदुस्थानी या नावानं हिंदीत प्रदर्शित झाला. 1997 साली पुन्हा उर्मिला नव्यानं अवतरली ती राज कंवर यांच्या जुदाई या चित्रपटातून. या चित्रपटात तिच्या सोबत दिसले अनिल कपूर आणि श्रीदेवी. याच काळात तिचा संजय दत्त सोबतचा दौड आणि संजय कपूर सोबतचा ड्रामा मेरे सपनों की राणी प्रदर्शित झाले. काही तिचे चित्रपट थोडाफार व्यवसाय देखील करत होते, परंतु तिला पुन्हा सावरलं ते राम गोपाल वर्मा यांनीच. त्यांच्या सत्या या चित्रपटाने नवा इतिहास रचला आणि सत्यामुळेच उर्मिला पुन्हा प्रस्थापित अभिनेत्रींच्या यादीत आली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर. मंडळी, उर्मिलाच्या फिल्मी करिअरमध्ये आणखीन काही महत्वपूर्ण सिनेमे आले. यामध्ये प्यार तूने क्या किया याचा उल्लेख करावा लागेल. आणखीन तिची एक महत्वपूर्ण भूमिका आणि तो चित्रपट होता रामू यांचा भूत. यातील भूमिकेने उर्मिलाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अनिश बजमी यांच्यासोबत तिचा आणखीन एक महत्वाचा सिनेमा आला, तो होता दीवानगी. यामध्ये ती अजय देवगण आणि अक्षय खन्ना सोबत दिसून आली. या तिच्या भूमिकेचं देखील कौतुक झालं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत उर्मिला मातोंडकर. मंडळी, हिंदी सिनेमांमध्ये तिच्या वाट्याला अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका आल्या. यामध्ये आणखीन एक एक हसीना थी, त्याचबरोबर मैंने गांधी को नहीं मारा, याचबरोबर बनारस पिंजर आणि एक पल या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. याचबरोबर संजय बरोबर तिचा EMI हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच काळात तिचा आजोबा नावाचा एक मराठी चित्रपट आला. परंतु एक हसीना थी यातील रोल मात्र चर्चेचा विषय ठरला. आणि उर्मिला कोणताही रोल किती परफेक्ट करू शकते हे तिनं दाखवून दिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय रंगीला गर्ल म्हणजेच उर्मिला मातोंडकर यांचा जीवन प्रवास. उर्मिला एक प्रतिभावान आणि मेहनती कलाकार तसेच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. उर्मिलाने एकटीनं 90s दशकात हिरोईनची व्यक्तिरेखाच बदलली. उर्मिलाची प्रत्येक व्यक्तिरेखा ही काळानुरूप बदलत जाणारी आणि बदल घडवणारीच होती. ती खरंच बदल घडवण्यासाठीच बॉलिवूडमध्ये आली आहे का हा प्रश्न पडतो. उर्मिला या काळात काही रियालिटी शो आणि राजकारणातही सक्रिय दिसून आली. हे जरी सर्व असलं तरी उर्मिला आणि तिचा सहज सुंदर अभिनय आणि तिचे प्रयोगशील चित्रपट ही तिची एक खास बाजू दर्शवते. म्हणूनच केवळ नृत्य असेल, अदा असतील आणि तिचं दमदार प्रेझेंटेशन असेल, ती खऱ्या अर्थाने आपल्याला प्रभावित करते आणि दखल घेण्यास भाग पाडते. म्हणूनच ती आहे रेडिओ तेरणाची बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार उर्मिला मातोंडकर.

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार होत्या त्या होत्या मराठमोळ्या आपल्या उर्मिला मातोंडकर. आणि आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509900 वरती, अर्थात 9970509900 वरती. आणि पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, त्याच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: मित्रांनो, आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय मस्त गर्ल उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

ಮರಳಿ ಬಸ್ ಬಂದು ಬಿಸಿ ಬರಲಿಲ್ಲ.

0: आगे
1: हम आज अपने पीछे
0: हम आज अपने

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.